0: शौचास बसताना किंवा उठताना खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. दुखण्यामुळे सांध्याची हालचाल कमी होते व सांध्यावर सूज व कडकपणा म्हणजेच स्टिफनेस यायला लागतो. अवस्कुलर नेक्रोसिसचे निदान करण्यासाठी आपण रुग्णांची क्लिनिकल तपासणी किंवा बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर किंवा गरज भासल्यास एक्सरे करावा लागतो किंवा MRI असतो किंवा CT स्कॅन असतो. एक्सरे, MRI, CT स्कॅन हे नेमकं अवस्कुलर नेक्रोसिसचा आजार कोणत्या टप्प्यात आहे, सांध्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, हाडांचा भाग किती खराब झालेला आहे किंवा सांधा खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो. वरील लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित अस्थिरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा व उपचार घ्यायला हवेत. तर उपचाराबाबत बोलायचं झालं असेल तर अवस्कुलर नेक्रोसिस नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये आहे यावरून त्याचे उपचार ठरले जातात. किंवा AVNचा टप्पा कोणता आहे किंवा AVNची जी लक्षणे आहेत तर ती खूप सौम्य आहेत का की खूप जास्त आहेत का, यावरून आपण ट्रीटमेंट जे आहे, उपचार जो आहे ते ठरवला जातो. उपचारामध्ये विशिष्ट औषधोपचार फिजिओथेरपीचा समावेश आहे. हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीद्वारे सुद्धा विना ऑपरेशन या आजारावर उपचार करण्यात येतो. ज्या रुग्णांमध्ये औषधोपचार व फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायाम याद्वारे उपचार शक्य होत नाहीत अशा रुग्णांमध्ये ऑपरेशनद्वारे उपचार करता येतात. ऑपरेशनमध्येही विविध प्रकारची ऑपरेशन्स आहेत, जसे की कोअर डिकम्प्रेशन म्हणजे हाडाला छिद्र पाडणे किंवा बोन ग्राफ्टिंग म्हणजे आपल्या शरीराचं चांगलं हाड काढून त्या भागात टाकणे किंवा ऑस्टिओटॉमी किंवा मग जेव्हा सांधा पूर्णपणे खराब होतो तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंटचाही उपचार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सौर ऊर्जेविषयीच्या लघुनाटिका आपण ऐकतो आहोत. आज आपण सूर्याची देणगी या विषयीची ही लघुनाटिका ऐकूयात. लेखन आहे धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सीमंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ऐकूयात लघुनाटिका सूर्याची देणगी. काय ग बाई हा उकाडा, हा उन्हाळा म्हटलं की लाईटचं जाणं, गरमी होणं, छे छे छे छे असह्य होतंय आता हे सगळं.
2: गाई एकटीच काय बडबडते आहेस?
1: पूर्वी आता काहीही बोलू नकोस, माझा जीव त्रासलाय बर का नुसता. या गरमीमुळं असह्य होतंय मला सगळं.
2: अग बोलू नकोस, काय म्हणतीस मला? किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसवूया बाबा, सोलार पॅनल बसवूया, पण माझं कोण ऐकतंय ग?
1: सोलार पॅनल मला काय ते बोलली नाहीस तू? हा ते काय आहे आता नवीन? उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
2: अग आई बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ, घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आणि आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकते अगदी आपल्या घरी. आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसवून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं आपली आपली चालू शकतात.
1: काय काय सांगतेस काय तू पूर्वी?
2: मग
1: अगं कूलर, एसी, माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.
2: अगं हो आई, एसी, कूलर, मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
1: काय सांगतेस काय बाई. अगं मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीयेत? नक्कीच काहीतरी खर्चिक बाबा असणार बघ.

0: अगाई सुरुवातीला फिटिंगसाठी थोडा खर्च करावा लागतो बघ, पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
1: काय सांगते
0: मग? आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ. आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगतेय, पण बाबा कुठे ऐकतात माझं.
1: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही.
0: अगदी नक्कीच.
1: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की का. आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
0: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे बरं काही, आणि कुठली हानी नाही, उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
1: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
0: हो बरं बाबा, या बरं इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी, आणि हो त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो. काय
0: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे ठीक आहे, मला महत्व पटलं बरं. आता काम फत्ते करून टाकूया, बसूया एकदाच सोलार पॅनल. चला लागूया कामाला. आता तर खुश.
3: श्रोतेहो, आताच आपण सूर्याची देणगी याविषयी लघुनाटिका ऐकलेत. सहभाग होता सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. आज मात्र मला निरोप द्या. नमस्कार.
4: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 MHz. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकवीत आहोत दिनविशेष.

श्रोतेहो नमस्कार. आज 14 मे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. त्यांचा जन्म 14 मे 1657 पुरंदर येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ते पुत्र. जिजाऊंच्या संस्कारात ते वाढले, कारण सईबाई संभाजीराजे लहान असतानाच गेल्या. राजपुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि डावपेज यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांना अनेक भाषा येत, विद्याविशारद, अत्यंत धुरंधर राजकारणी ते होते. संभाजीराजांना साधूसंतांबद्दल आदरभाव होता. श्रोतेहो, 1682 संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाविरुद्ध तब्बल 6 वर्ष लढा दिला. श्रोतेहो, संभाजी महाराज बालपणापासूनच शिवरायांच्या सोबत मोहिमांवर जात, मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयात कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी ते केवळ 9 वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर त्यांनी संभाजींना मथुरेत ठेवले आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचे निधन झाले अशी अफवाही पसरवली. श्रोतेहो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजीराजांनी राजकारणातील लहानसहान बारकावे देखील शिकून घेतले, पण दरबारातील काही मानकऱ्यांशी संभाजी महाराजांचे मतभेद होऊ लागले. त्यामुळे काही काळ कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवण्यात आले. संभाजी महाराजांनी धार्मिक धोरण हे शिवाजीराजांसारखेच ठेवले होते. त्यांनी सक्तीचे धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, मुस्लिम सत्ताधीशांविरुद्ध कडाडून विरोध केला. श्रोतेहो, स्त्रियांविषयी त्यांच्या मनात अतीव आदर होता. ते आपल्या पत्नीची ओळख श्री सखी राधनी जयती छत्रपती येसुबाई संभाजीराजे भोसली असे करत 16 जानेवारी 1681 त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. संभाजीराजांना

कविता करायला फार आवडायचे. कवी कलश हे त्यांचे परममित्र. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी त्यांची साथ दिली. संभाजीराजे संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषा यांचे जाणकार होते. त्यांनी बुधभूषण, नखशिकांत, नायिकाभेद हे ग्रंथ लिहिलेत. त्यांनी मुघल, पोर्तुगीज सिद्धी आणि इंग्रजांविरुद्ध अनेक लढाया केल्या. गोव्याच्या पोर्तुगीजांना त्यांनी जेरीस आणले होते. श्रोतेहो, संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जितक्या लढाया केल्या त्यापैकी एकही लढाई ते हारले नाही. सगळ्या लढाया त्यांनी जिंकल्या. 1682 औरंगजेबाने मराठ्यांवर हल्ला केला आणि तेव्हा त्यांचे सैन्य मराठ्यांच्या सैन्यापेक्षा 15 पटीने मोठे होते. पण तरीही त्याही परिस्थितीत त्यांनी हिमतीने लढा दिला. पण फसवणूक करून संभाजीराजांना पकडण्यात आले. त्यांच्या प्रचंड हालअपेष्टा करण्यात आल्या. 11 मे 1689 त्यांचा मृत्यू झाला. श्रोतेहो, संभाजीराजे म्हणजे औरंगजेबाच्या 900,000 सैन्याला सळो की पळो करून सोडणारे राजे होते. तात्कालीन काळात घोड्याला सर्वात वेगवान पळवणारे आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत घोड्याला एका पायावर वळवणारे या जगाच्या पाठीवरील एकमेव राजे म्हणजे संभाजीराजे. तात्कालीन काळात जगातील पहिले बुलेटप्रूफ जॅकेट तयार करणारे राजे म्हणजे संभाजीराजे. आळंदीपासून पंढरपुराला जाणारी आषाढीची वारी ही वारी करणारे राजे म्हणजे संभाजीराजे. श्रोतेहो, स म्हणजे संकटाशी, भा म्हणजे भारतीयांनी आणि जी म्हणजे जिद्दीने कसे लढावे हे शिकवणारे राजे म्हणजे संभाजीराजे. आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची जयंती, त्यानिमित्त त्यांना त्रिवार मानाचा मुजरा.

श्रोतेहो एक निवेदन आता ऐका. शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 16 आणि 17 मे 2026 रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरं देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत. तुम्हाला फोन करायचा आहे 0732245464 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे, हॅलो कास्तकार, निवेदन संपली.

आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
1: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे

0: कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो, मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागू.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौवंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
3: अग अक्की काय सांगत होतीस ग तू?
4: आता ग बाया रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
3: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
4: पाणी उकळून छान प्याव.
3: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
4: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
4: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
3: अक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाश.

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतमालाची खरेदी होईल अशी अपेक्षा असल्याचं वैष्णव म्हणाले. सूर्यफुलाच्या बिया, कापूस आणि तीळ या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. दगडी कोळशापासून इंधनवायू तयार करण्याच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 37,500 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेमुळे खाण उद्योगातून 6,300 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल. तसंच सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना मदत मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं. या योजनेमुळे कोळसा खाण क्षेत्रात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. नागपूर विमानतळ अद्ययावत आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येईल. विमानतळाच्या जमिनीची भाडेपट्ट्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. मिहान प्रकल्पाच्या अंतर्गत या विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्वाचा आहे. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत प्रवासादरम्यानच्या आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी केली आहे. नुकत्याच केलेल्या गुजरात आणि आसामच्या दौऱ्यात त्यांनी वाहनांची संख्या मर्यादित ठेवली होती.

0: दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षिततेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर मर्यादा आणली जाणार आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू. 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदींनी देशवासियांना आव्हान केलंय तर मला विश्वास आहे आपले देशवासी त्या बाबतीत मदतच करतील. वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर हे योग्य होणार नाही. महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्वॉय हे छोटे आम्ही करतो. विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये परकीय चलन खर्च होतो त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो. एका दिवसात होणार नाही आहे पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातील आखाड्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लहान संस्थांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकांचा प्राधिकरणाच्या माध्यमातून भरणा, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या बोधचिन्हात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भौगोलिक आणि धार्मिक परंपरा दर्शवण्यात आल्या आहेत. या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणानं स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतल्या 3 विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागानं नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक केली आहे. त्यातील 3 जण जयपूरचे तर 1 गुरुग्रामचा आणि 1 नाशिकचा आहे. इतर अनेक संशयितांचीही चौकशी सुरू असून सीबीआयनं काल देशातल्या विविध शहरांमध्ये छापे टाकले. त्यात संशयास्पद साधनं आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे या युवकाला सीबीआयनं अटक केली असून काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर लोखंडे याला सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन गेले. लोखंडेसोबत इतर दोघांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा या परीक्षेत 85% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात उत्तीर्ण मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा 6.5% अधिक आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. जंजिरा किल्ला राज्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच सुविधा वाढीकरता इथला ब्रेकवॉटर भिंत आणि प्रवासी जेटी प्रकल्प महत्त्वाचा ठरेल असं मत मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. मुरुड तालुक्यातल्या जंजिरा किल्ला परिसरात महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी

0: सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या आशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारोत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं 2 पदकं मिळवली. 53 किलो वजनी गटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक मिळवलं, तर 194 किलो वजन उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात कांस्य पदक मिळवलं. खासगी प्रवासी बसची बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे होणारी आर्थिक पिळवणूक यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीत सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील 3 प्रतिनिधींचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सातारा शहरासह इतर भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र आंब्यासह इतर फळ पिकांचं मोठं नुकसान झालं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी 6 नंतर विजांसह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी पडत होत्या. भंडारा जिल्ह्यातही काल पाऊस झाला. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं असेल, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल आणि रात्रीचं तापमान सामान्यापेक्षा अधिक असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. CBIकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
1: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
3: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
3: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
5: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
6: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागू.
5: आपण भेटणार आहोत ॲडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
7: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
8: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मित वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:22 आणि 22 सेकंद झाले आहेत. आता जाणून घेऊ आजचे दिनविशेष. कायदेपंडित समाजसुधारक सर

नारायण गणेश चंदावरकर यांचा आज स्मृतिदिन. विनोद सम्राट कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार आणि बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांची आज जयंती. तसंच नाटककार लेखक जगदीशचंद्र माथूर यांचा आज स्मृतिदिन आणि छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. छत्रपती संभाजी महाराज यांची आज सगळीकडे जयंती साजरी केली जाते. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा जन्म आज 14 मे रोजी झाला पुरंदर किल्ल्यावर. हा दिवस महाराष्ट्रात आणि जगभरात त्यांच्या शौर्याचे, बुद्धिमत्तेचे आणि त्यामागच्या त्यागाचे स्मरण करून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

छत्रपती संभाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 आणि 16 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 यामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आपण म्हणतो की आता राष्ट्रीय पातळीवर आणि आता आपण ग्लोबल झालेलो आहोत. पूर्ण जग हे ग्लोबल झालेलं आहे असं म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण कशा पद्धतीने जोडता येऊ शकेल महाराष्ट्राला? उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅली आहे किंवा युरोपमध्ये चांगले उद्योग आहेत, तर कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो?
2: आता आम्ही काय केलं आहे की मागच्या काही महिन्यामध्ये आम्ही जवळपास 8 ते 10 देशांबरोबर बोलणं झालं, तर तिथले कौन्सुलेट जनरल असेल, त्यांचे ट्रेड कमिशनर असेल, जसं ऑस्ट्रेलियाबरोबर आमचं डिस्कशन झालं, फिनलँडबरोबर झालं, MOU झाला आहे, जर्मनीबरोबर डिस्कशन झालं आहे, साऊथ कोरिया आहे, तर बऱ्याच देशांबरोबर त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही अडॉप्ट करायचा प्रयत्न करतो. जसं ऑस्ट्रेलियाच्या ट्रेड कमिशनरबरोबर बोलताना आम्ही म्हणलो, आपण आता एक ग्लोबल हब झालेलो आहोत आणि प्रत्येक

0: देशामध्ये आत्ताची जर आपण युद्ध परिस्थिती पाहायला गेलो तर इराण अमेरिका असेल इस्रायल असेल ते सगळी देश पूर्वी ऑइलसाठी भांडायचे. आता रेअर अर्थ मिनरल्स आणि मेटल्स आपण जे म्हणतो तर काय झालं की ग्लोबली आपण 17 धातू असे निवडलेत जे धातू आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आहेत. म्हणजे मोबाईल असेल फोन असेल आपण जात कॅमेराने आपलं जे शूटिंग होतं त्याच्यामध्ये असतील तर हे सगळ्या गोष्टीवर आत्ता लक्ष झालेलं आहे. तर आपण ग्लोबल याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर 91.3% चायनामध्ये या सगळ्या प्रोसेस होतात. भारतात 1% प्रोसेस होतात. त्याचा जर आपण रिझर्व पाहायला गेलो त्याचा साठा चायनात 50% जास्त आहे. भारतात फक्त 6.9 आहे आणि आपण एकही युनिट प्रोसेस करत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला जर देशाच्या पातळीवर जगाच्या पातळीवर आपल्याला जर एक चांगलं तुल्यबळ इकॉनॉमी आपण ऑलरेडी होत चाललो आदरणीय पंतप्रधानाच्या माध्यमातून आपण जे मागच्या 10-12 वर्षात कार्य केलं तर आपण आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालो आणि हे मागच्या 15-20 वर्षात खूप रॅपिडली तो प्रोग्रेस झालेला आहे. तसं स्टार्टअप वाईज पण आपण जगात 3rd नंबरवर आहोत. तर ही इकोसिस्टम आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे आणि काही प्रमाणात ती होत आहे.
1: सर आपण आता तुम्ही ग्लोबली काय काय उपलब्ध आहे ते सांगितलं तर ग्लोबल मार्केट ॲक्सेस मिळवण्यासाठी महाराष्ट्रासाठी कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत?
0: आता जे आम्ही MOUs केले त्याच्या संदर्भातच केलेले आहे की आपल्याला वेगवेगळ्या देशांबरोबर कोलॅबरेशन करून जसं मागच्या 2 महिन्यापूर्वी अबुधाबीच्या CEO आल्या होत्या तर त्यांचा खलीफा फंड म्हणून आहे तो 1 बिलियन दिरहम्सचा आहे. तर त्या खलीफा फंडमधून महाराष्ट्रातल्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना मदत काय करता येईल. आमचा फिनलँडबरोबर MOU असा झाला आहे की इथल्या स्टार्टअप्सला फिनलँडमध्ये आपल्याला एक रेड कार्पेट मिळेल त्यांना इझी ॲक्सेस मिळेल तिथलं लायसन्स मिळतील. अबुधाबीबरोबर त्याच पद्धतीचा आमचा MOU झाला. जर्मनीबरोबर झाला आहे. बेल्जियमबरोबर आम्ही आत्ता एक स्टार्टअप शो केला तर नाशिक पुणे आणि मुंबई इथल्या जे स्टार्टअप्स आहेत त्याला गव्हर्नमेंट ऑफ बेल्जियमकडनं सपोर्ट मिळतो. तर आपल्या तरुणांसाठी जगातली सर्व दारं ओपन होतील याच्यासाठी आम्ही आता सतत कार्य करतोय.
1: आणि सर कॉर्पोरेट स्टार्टअप सहयोग आहे तर तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
0: काय झालं मी जसं सांगितलं की आपलं ऍज अ देश आपण नेहमी सर्व्हिस माइंडसेट मध्ये राहिलो. म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत मी नाव नाही घेणार पण जे सगळ्या आपल्याकडची जी तरुण मुलं आहेत त्यांना कुठेतरी प्लेस करणं आणि बाहेरच्या देशासाठी प्रोजेक्ट करणं हा विषयच आपण म्हणजे त्या आधीच्या 150 वर्षाच्या मानसिकतेत आपण कंटिन्यू झाल्यासारखा हा प्रकार आहे. पण आपल्याला जोपर्यंत आपण प्रॉडक्ट लेड इनोव्हेशनकडे जाणार नाही आपण फक्त सर्व्हिस डिलिव्हरी ॲप्स आणि एखादं प्रॉडक्ट एखाद्याच्या घरी पाठवणं याच्यापेक्षा आपण जर इनोव्हेटिव्ह करू शकलो. आज आपण पाहायला गेलं तर हेल्थ केअरमधले मॅक्सिमम जे CT स्कॅनर असतील MRI मशीन्स असतील किंवा आपले इलेक्ट्रिकल व्हेकलचे जे पार्ट्स असतील बॅटरीज आहेत हे मॅक्सिमम गोष्टी आपण इम्पोर्ट करतो. तर हे इम्पोर्ट आपल्याला कमी करून देशामधल्या तरुणांना प्लेसमेंटच्या मागे न लागता नोकरीच्या मागे न लागता त्याची मानसिकता तयार करून आणि कॉलेजला सुद्धा मला विनंती करायची आहे की इंडस्ट्री अकॅडमिया रिलेशन्स याच्यावर भरपूर वर्ष आपण मागच्या 3 दशकापासून बोलतोय पण इंडस्ट्रीनी सुद्धा हा माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे की एखाद्या तरुणाची किंवा शैक्षणिक संस्थेची किंवा सरकारचीच जबाबदारी नाही आहे पण R&D युनिट स्टार्टअप इनोव्हेशन युनिट हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी तरुणांना बोलून तिथे एक्सप्लोअर करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की 2 जणांनी हु विल प्रपोज फर्स्ट या थॉट पर मध्ये न राहता बोथ शुड कम टुगेदर आणि वर्क फॉर इनोव्हेशन.
1: सर आता तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं 2-3 आपल्या बोलण्यात आला तो म्हणजे एक म्हणजे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट्स. तर आपल्याकडे अजूनही अशीच मानसिकता आहे की आमच्याकडे ह्या ह्या सर्व्हिसेस आहेत तर त्याच्यामध्ये हा एक उद्देश आहे का की आपल्याला भांडवल कमी लागतं?
0: हो तसं असू शकतो कारण जर सर्व्हिस द्यायची असेल तर आपण जस्ट एक ट्रेड दुसरीकडे पास करून जो मार्जिन असेल जसं आपण आत्ता मोठे मोठे सिलिकॉन व्हॅली इज फुल ऑफ इंडियन्स म्हणजे सगळे भारतीयच तिथे आहे तर आपण काय करतो की एक रिसोर्स असेल त्याला एक स्कॉट प्लस करतो कॉस्ट त्याच्यावर आणि प्लेस करतो. पण याच्यामुळेच जे डिपेंडन्सी आहे जर आपण जसं कोविडमध्ये आपण समजू शकलो आणि कोविडमध्ये जे इनोव्हेशन झाले ना आपण नेहमी म्हणतो की एखादी जर संकट येतं ते त्याच्यामधनं एखादी काय म्हणतात अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. संकट नेहमी संधी घेऊन येतं तर आपल्याला त्या माध्यमातनं बऱ्याच स्टार्टअप झाल्या जे मेडिकल केअर्समध्ये काम करतायत, मेडिकल इनोव्हेशन्समध्ये काम करतायत. बरेच अशा गोष्टी झाल्या की जसं झूम आहे, व्हर्च्युअल मीटिंग झाल्या, एज्युकेशन ऑन युअर ओन आयपॅड ऑर मे बी

0: डेस्कटॉप, हे सगळे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स त्याच्यातनं क्रिएट झाले. तर ही जगाची तर गरज आहे, जग काम करतंय, पण भारताची प्रमुख गरज आहे की आपल्याला स्टार्टअप माइंडसेट डेव्हलप करणं. आणि याची मूळ सुरुवात जसं बाकीच्या देशांमध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल, वोकेशनल एज्युकेशन असेल, म्हणजे जवळपास माझं पी एच डी त्या क्षेत्रात आहे, जवळपास 32 देशाच्या प्रॅक्टिसेसचा अभ्यास केला की इथे कसं सुरू केलं आणि वाय चायना इज सो पॉवरफुल इन मॅन्युफॅक्चरिंग, किंवा व्हिएतनाम असेल तर जपान पण बऱ्या प्रमाणे पिकअप झालेला आहे, बांगलादेश इज ऑल्सो डुईंग फ्यू थिंग्स. तर आपण त्या कम्पॅरिझनमध्ये आपण पण कसे पार्टिसिपेट,
1: आम्हाला त्याच्याबद्दल जरा अधिक जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे, तुमची पी एच डी आहे त्यात, की काय मानसिकता तिकडे आहे की जेणेकरून ते प्रॉडक्ट्सकडे जास्त वळतात.
0: डिझाईन थिंकिंग हा सगळ्यात मोठा गेम चेंजर, म्हणजे बाकीच्या देशांमध्ये हा प्रयत्न झाला की 6वीपासनं वोकेशनल एज्युकेशन देणं, त्याला स्टेम एज्युकेशन, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट शिकायची असेल, आता तुम्ही, मी मराठी शाळेत शिकलो तर दुसरी तिसरीला जे कविता म्हणल्या, पोएम्स आपण म्हणू, त्या आपण कुठेतरी झोका खेळताना म्हणल्या, कुठे बसमध्ये बसून खिडकीतून बाहेर बघत असताना आपण त्या कविता, ते अजून लक्षात आहे, कारण तो एक्सपिरियन्स जगत जगत शिकलेली गोष्ट आहे. तर लर्निंग बाय डुईंग जे म्हणतो आपण, एखादी जो गोष्ट जर आपण केली तर ती आपण विसरत नाही. तर पुढे डिझाईन थिंकिंग त्या लोकांनी काय केलंय की जपान जर्मनीच्या जे स्कूल्स आहेत ते तुम्हाला आत्ता ही कम्युनिटी स्कूलचा कॉन्सेप्ट आहे, स्वच्छ करायला लावतील, फरशी स्वच्छ करायला लावतील, शाळेतले काही फिक्सेशन असतात, म्हणजे एखादं कपाटाचा दरवाजा तुटला तर तो रिपेअर करायला लावणार, इलेक्ट्रिसिटी गेली तर तो त्याच्याप्रमाणे कुठे बल्ब चेंज करणं, ह्या ज्या बेसिक आपल्या सराउंडिंगची जी इकोसिस्टीम आहे त्याच्यात ते स्किल ओरिएंटेड हे देतात. आपण जर मुलींचं जनरली पाहिलं तर त्यांच्या डेक्सटरिटी स्किल्स असते, हस्तकौशल्य ज्या आपण म्हणतो, तर ती जर अर्ली एजला इंट्रोड्यूस करून दिली तर तो प्रॉब्लेम येत नाही. दुसरा भारतातला लार्जर प्रॉब्लेम आहे लेबर डिग्निटीचा, की आपण असं म्हणतो की मी शी हा नाही काम करणार, म्हणजे आय विल नॉट डर्ट माय हँड्स, म्हणजे मला ऑटोमोबाईलमध्ये जर मेकॅनिक म्हणून 30-35 हजार मिळत असतील, पण मला जर कोणी 10-11 हजार रुपये देऊन एका डेस्कटॉपच्या समोर बसून डेटा एंट्री करावं लागेल तर तो व्हाईट कॉलर होतो जॉब. आणि आपली मानसिकता आहे की मला जास्त मेहनत न करता कमी पैसे मिळाले तरी चालेल, पण मला पॉश राहायचं आहे. तर ही मानसिकता बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे, आणि डिग्निटीचाच विषय हा सगळ्या मानसिकतेच्या भोवती इम्पॅक्ट होतो.
1: बरोबर आहे. आपण ऐकतो की परदेशात जे काम करणारे लोक असतात ते देखील कारणी येतात, तर हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं, पण कुठेतरी ती लेबर डिग्निटी आपल्याकडे
0: विषय आहे,
1: आवश्यक आहे. सर, पुढल्या 5 वर्षात तुम्ही महाराष्ट्राच्या स्टार्टअपकडे कसं बघता, काय विजन आहे?
0: हे विजन तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी खूप प्लॅटफॉर्मवर सांगितलं की महाराष्ट्र इज स्टार्टअप कॅपिटल हब अँड इट विल कंटिन्यू फॉर नेक्स्ट डिकेड्स. आपण कर्नाटकाचं नाव घेतो, साऊथमध्ये बरेच स्टेट्स काम करतात. मी कालही चेन्नईत होतो आय आय टी मद्रासमध्ये, आणि मी प्रॅक्टिसेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल. चांगलं आहे, पण अजून चांगलं कसं करता येईल, अजून प्लॅटफॉर्म्स कसे इस्टॅब्लिश करता येईल. जसं त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे इम्पॉर्टंट विषय आहेत, जसं इलेक्ट्रिकल व्हेइकलचा एक मोठा लेबर फोर्स क्रिएट होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्टार्टअप्सच्या खूप संधी आहेत. जसं आपण बॅटरीचं लिथियम झालं, आयॉन झालं, आता सोडियम बॅटरीजकडे आपण चाललो आहे. आपण आय ओ टी डेटा सायन्समध्ये पण मशीन लर्निंग होती, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग झाली, इमेज रेकग्निशन झालं, तर ह्या सिक्युरिटीच्या रिलेटेड पण आपल्याला काही स्टार्टअप्सला सपोर्ट करता येईल. ॅग्रिकल्चर स्टार्टअप्समध्ये आत्ता 4 मोठे इनोव्हेशन हब्स विद्यापीठांमध्ये होत आहेत, की त्यांना पण ॲग्रिलेड स्टार्टअप्स कसे व्हावेत, हा पण एक विषय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. हे जे कोअर एरियाज आहेत ज्याच्यामध्ये इंडियाची इमेज एक विश्वगुरू म्हणून होईल, किंवा ॲज अ डेव्हलप्ड कंट्री म्हणून आपण 2047 लक्ष ठेवलं आहे, पण मला असं वाटतं आणि महाराष्ट्राचं पण तेच लक्ष आहे. आणि ह्याच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सीएम साहेबांनी सांगितलं की जे काही बरेच देश आहेत त्या देशाची अर्थव्यवस्था जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राची आहे, म्हणजे सिंगापूरपेक्षाही आपली जास्त अर्थव्यवस्था आहे. तर हे जर टार्गेट आणि हे मिशन असेल तर आम्हालाही वी हॅव टू स्लीव्ज अप आवर शर्ट्स आणि त्या दिशेने काम करावं लागेल. तर जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत आणि जे रुरल इन्फ्रास्ट्रक्चरला अपग्रेड करणाऱ्या टेक्नॉलॉजीज, या दोघांची सांगड घालून मला असं वाटतं की आपण जे उद्देश पुढच्या 5 वर्ष जे पॉलिसीमध्ये ठेवलेले आहेत आणि जे विजन सीएम साहेबांनी ठेवलेलं ते नक्कीच आम्ही साध्य करू.

0: आपल्याकडे जे आहे मुळात तेही घ्यायचं आणि जी नवीन तंत्रज्ञान येत आहे तर त्याची कुठेतरी आपण सांगड घालण्याचा प्रयत्न करत आहे.
1: श्रोते हो, आज आपण AI, डीप टेक, क्लायमेट टेक, EV, ॲग्रीटेक सारख्या क्षेत्रांची माहिती घेतली. या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची तयारी कशी आहे याबद्दलही जाणून घेतलं. विषयाच्या अनुषंगाने आणि विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतो, एक निवेदन आहे का आमच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी? श्रोते, उद्या दिनांक 15 मे जागतिक कुटुंब दिन या निमित्ताने आज आपल्या स्वरसंवाद या कार्यक्रमात कुटुंबाविषयी बोलणार आहोत. कुटुंब म्हणजे जीवनाचा आधार. कुटुंब आता एकत्रित नाहीत, आपण अनेक कारणामुळे वेगवेगळे राहतो, पण कुटुंब म्हणजे जीवनाचा आधार. कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अमूल्य असतो. संयुक्त म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती आजची गरज आहे असं वाटतं का तुम्हाला? संयुक्त कुटुंब आजच्या काळात अनेक कारणांनी दुर्मिळ आहेत. त्याला पर्याय किंवा या त्यातून मिळणारा आधार कसा मिळवता येईल तर बोलूया याच विषयी. विषय आहे विभक्त कुटुंब पद्धती. मध्येही आपण संयुक्त कुटुंबासारखे राहू शकतो किंवा आणखी काही पर्याय आहेत का याबद्दल तर अवश्य फोन करा. आज सकाळी 11:05 11:40 संवादिका सुलभा सौमित्र.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 MHz. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोतेहो, ही वेळ आहे मिश्र संगीताची.

0: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात प्रारंभी आपण ऐकलं रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील लोकगीत.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत दुनिया दिलवालों की चित्रपटासाठी AR रहमान आणि सहकाऱ्यांनी गायलेलं PK मिश्रा आणि महबूब यांचं गीत.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
2: नॅक मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्ध वारसर 95 274 28 472.

0: श्रोतेहो, प्लॅटफॉर्म चित्रपटासाठी जान्हवी अरोरा आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलत. शब्द होते अश्विनी शेंडे यांचे, संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381

पंकज उदास यांनी गायलेली रचना आपण ऐकलीत. श्रोते हो, या रचनेबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 8 वाजता आहेत. काही क्षणात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: बेचना चल भेज
1: भेज
0: भेज
1: भेज
0: अरे भेज ऊपर वाले।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात अब दिल्ली दूर नाही चित्रपटासाठी मोहम्मद रफी, बलबीर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दत्ताराम यांचं. श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनात हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐका. कल आज और कल चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे किशोर कुमार यांनी.

रामपूर का लक्ष्मण चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातील मजरूह यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 8:30 होत आहेत. काही क्षणात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAEला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सन 2026-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSPतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकांच्या MSPमध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक पीक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या MSP वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रतिक्विंटल 622 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तिळाच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार आणि आधुनिकीकरणालाही काल मंजुरी दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहे. सरकारनं कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी CXL आणि TRQ कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार स्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू असणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% 15% केलं आहे. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात UAEपासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि UAEच्या अध्यक्षांची यापूर्वी अलीकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील. या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळाचा प्रमुख सहभाग असेल. हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत 2 दिवसांच्या शिखर बैठकीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल बेइजिंग इथं दाखल झाले. या शिखर बैठकीत इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, व्यापार संबंधातील तणाव, तैवान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांना प्राधान्य असण्याची शक्यता आहे. जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे. या बैठकीतून मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील 2 देशांमध्ये संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आखातातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत आता जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत काल त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत यंत्रणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवालाचं प्रकाशन करताना सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक्स क्षेत्रातील लिप्स 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं एक तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. सूद यांना येत्या 24 मे पासून पुढील 1 वर्षाकरता सीबीआय संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या अधिक

0: अधिकृत आदेशात म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेला पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 43 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भदोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत, तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूंमध्ये 5, तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे. काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAE ला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोतो, ऐकवीत आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातील उर्वरित रचना.

किशोर कुमार, मुकेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील चौधरी यांचं आणि चित्रपट होता मेरे अपने. श्रोतेहो, हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. उपहार चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत आता ऐका.

गीतकार आनंद बक्षी यांचं मंचली चित्रपटातील किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोते, हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

बचपन चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांना आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. श्रोते, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा

विविध भारती सेवेचे कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत. 102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत, ऐकवीत आहोत सुगम संगीत.

श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात प्रारंभी आपण ऐकलत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोक परांजपे यांचं गीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं.

श्रोतेहो, कवी ग्रेस यांची शब्दरचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं. सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: श्रोतेव, सलील कुलकर्णी आणि विभावरी आपटे जोशी यांच्या युगल स्वरातील गीत आता ऐका. शब्द आहेत संदीप खरे यांचे.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381.
1: सात सुरांची सरकम, आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम, आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार, आकाशवाणी यवतमाळ.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 10:30 झाली आहेत. ऐकवीत आहोत NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: हेलो रसिक,
1: हॅलो.
0: बोला.
1: पुणे कार्यक्रम. हॅलो रसिक,
0: बरोबर. कोण बोलतंय?
1: हा, महेंद्र आटे, तापसी.
0: महेंद्र आटे कुठून बोलताय?
1: तापसी, वर्धा जिल्हा, रायगाववरून 10 किलोमीटर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याची बाउंड्री.
0: बर, तुम्ही काय करता?
1: मंगलताई होय का?
0: हो,
1: मंगलताई होय ना?
0: हो हो.
1: मंगलमय आवाजाला नमस्कार.
0: नमस्कार दादा, तुम्ही काय करता हे सांगा.
1: काय नाही, आता नेहमीच आता गेल्या वर्षी म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून फोन नाही लागला. असं वाटलं का हॅलो रसिकला मी विसरलो की हॅलो रसिक विसरला का आकाशवाणी मला विसरलं असं वाटत होतं आतापर्यंत.
0: अच्छा, तुम्ही नका विसरू आकाशवाणीला.
1: नाही, मी विसरणार नाही मॅडम. आता 63 लागलं 1 मे पासून.
0: बरं,
1: लहानपणापासूनच रेडिओ ऐकण्याचा छंद आहे ना मला.
0: हो हो, बरोबर आहे.
1: सध्या
0: काय सुरू आहे?
1: सध्या काही नाही, आता घरी आराम करत.
0: बरं, आणि रेडिओ ऐकता?
1: भरपूर आहे ना, उन्हाळा भरपूर आहे ना.
0: हो, लग्नाला वगैरे गेले नाही का मग?
1: नाही, लग्न चालू राहते ना. आता त्या दिवशी आलो लग्नावरून, पुन्हा परवाचं लग्न आहे मित्राच्या पोराचं.
0: अच्छा अच्छा, तुमच्या गावामध्ये?
1: हा, माझ्या गावामध्ये नाही, परगावला आहे तिकडे, आर्वी तहसील कडे.
0: अच्छा बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: आता बुद्ध पौर्णिमा झाली, पण एखादी बुद्ध गीत देऊन द्या, जयंती गीत देऊन द्या बुद्ध जयंतीचं.
0: तुमच्या सोबत कोणाला ऐकायचंय?
1: आहे ना, माझे आहे कुंताबाई आटे आहे, अमरचंद काटकर आहे, स्वामी वनकर आहे, रोशन साठवणे आहे, शिवानी साठवणे आहे, रुद्राक्ष साठवणे आहे, ज्ञानेश्वर कांबळे आहे, प्रभाकर डहाके आहे, उषा डहाके आहे, दिशा डहाके आहे, भरपूर काही मंडळी आहे.
0: तुमच्या सोबत तुमच्या मैत्रिणींसाठी आणि मित्रांसाठी पाठवित आहो तुम्ही सांगितलेलं बुद्ध गीत. ऐका तर.
1: ठीक आहे, धन्यवाद मॅडम.

0: हाँ हेलो रसिक, बोला।
1: हेलो मंगला मैडम। हाँ मैडम, आकाशवाणी है, यवतमाळ केंद्र है ना?
0: हो,
1: मला गाणं द्यायचं होतं मॅडम।
0: नाव सांगा तुमचं।
1: माझं शंकर डहाके, इंडियन गेटवरून, आता सध्या यवतमाळला हो।
0: काय करता तुम्ही?
1: माझं धान्य खरेदीचं काम आहे मॅडम।
0: अच्छा,
1: आणि
0: अडत्याचा व्यवहार करता?
1: खरेदी खरेदी।
0: बरं, खरेदी करता। अच्छा, कुठे कुठे करता? कोणत्या कॉटन मार्केटला करता?
1: तिकडे समुद्रपूरला आहे माझं लायसन्स। समुद्रपूरला होतं, इकडे मारेगाव होतं, आणि इंगणघाटला पण होतं।
0: बरं, यवतमाळात काय करताय सध्या?
1: आता सध्या यवतमाळला मी सीजन नाही आहे, आणि प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे मी इथंच राहत होता, इकडल्या एरियामध्येच करत होतो मी खरेदी प्लॅनला वगैरे।
0: बरं बरं बरं।
1: अजून मला एक छंद आहे मॅडम,
0: रेडिओ ऐकण्याचा।
1: नाही, एक मला पाण्यावर योगा करतो मी, जसं पोहण्याचा पोहतो आपण घरामध्ये, हे मी पाण्यावर करतो।
0: अच्छा, आता योगा दिवस येतच आहे जवळ, नाही का?
1: हो।
0: बरं, हे कुठून शिकले तुम्ही पाण्यावर योगा?
1: मी, माझे एक खेडेगाव आहे हिंगणघाट जवळ 10 किलोमीटरवर, तर लहानपणी 11व्या वर्षापासून मी ते करत आहो, पाण्यावर विहिरीमध्ये पोहणे, योगा करणे, एक एक असं शिकलो। आणि त्यामध्ये मला पुरस्कार पण मिळाले आहे, महाराष्ट्र पुरस्कार आहे, मनोजन समाज समाज पुरस्कार आहे, सेवाभावी असे।
0: सगळ्यांना पण शिकवता का?
1: हा, आम्ही नदी पात्रात करायचं, ते छोट्या मुलांना शिकवायचं।
0: आज कोणते गाणं ऐकायचंय तुम्हाला शंकरजी?
1: आज गाणं ऐकायचंय हम तुम्ही इतना प्यार करेंगे,
0: 20 साल बाद।
1: हा, 20 साल बाद, मोहम्मद अजीम।
0: हा,
1: अनुराधाजी पोडवालनं गायलेलं।
0: हो।
1: हा,
0: तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी?
1: हो, ऐकणारे आहे आपले भरणीजी आहे, माझी पत्नी रंजना डहाके, मित्र आहे समजा बुरान, चंचवटे, कमलेशराव माऊरे, अनिल भाईमारे, तसेच माझी भाची आहे शुभांगी शेंडे, प्रफुल्ल शेंडे, मोना कोरके।
0: बर बर, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया तुम्ही सांगितलेलं हे गीत, ऐकत।

0: हे कस्टमर केयर कुठे? मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: हॅलो रसिक.
5: हॅलो,
4: बोला.
5: सुनीताबाई गोल्लर बोलत आहे.
4: सुनीता गोल्लर?
5: हा, सुनीताबाई गोल्लर.
4: कुठून बोलत?
5: 2 महिने झाले मॅडम माझ्या फोनला.
4: 2 महिने नक्की झाले?
5: नक्की झाले, 10 मार्चला लावला होता मॅडम.
4: बरं, आता काय सुरू आहे मग?
5: आता खूप ऊन आहे मॅडम. आता तर पूर्ण घरातच राहण्याची खूप आहे.
4: ऊन तर राहणारच आहे, ऊन हा सुरू आहे. आपण झाडांना तोडलं, झाडं लावली नाही आपण, नाही का
5: मॅडम? आहे ना आमच्याकडे, लावत आहे ना.
4: लावायलाच पाहिजे, नाही का?
5: नर्सरी आहे ना मॅडम इकडे,
4: हो
5: झाडायची तर लावत आहे मॅडम इकडे.
4: अच्छा, तुमच्या गावाजवळ नर्सरी आहे?
5: हो हो, नर्सरीला लावते आहे ना.
4: हा हा, आणि गावातली मंडळी वगैरे हातभार लावते की नाही वृक्षारोपणाला?
5: लावते ना मॅडम, सगळं पाणी बिणी विहिरीवर सगळी देते ना मॅडम.
4: हो, आणि हाच हीच गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, आता पावसाळा समोर आहे, नाही का?
5: हो हो मॅडम.
4: बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला सुनीता ताई?
5: मला मला द्या मॅडम तुमच्या आवडीचं एखादी.
4: कोणाचा आवाज आवडतो
5: तुम्हाला? मग मला मंगला माळवेचा.
4: मंगला माळवेचा?
5: हो.
4: बरं
5: मॅडम, बोला. तुम्ही बोलत आहे मधलं मंगला माळवे?
4: हो हो, बरोबर आहे. पण मी गाणं नाही म्हणत ना.
5: नाही गाणं नाही म्हणत, पण आवडत आहे ना तुमचे.
4: बरं, तर मग लता दिदीच्या आवाजात ऐकायचंय गाणं?
5: आशा भोसलेचं मॅडम.
4: आशा भोसलेच्या आवाजात ऐकायचं?
5: हो मॅडम.
4: बरं, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी?
5: माझ्यासोबत मला आहे 2 मॅडम.
4: काय नाव?
5: गोपाल गोल्लर आणि ऋषभ गोल्लर.
4: बरं, ते पण ऐकतात नाही का कार्यक्रम?
5: हो मॅडम, मुलगी आहे माझी.
4: ओके ओके, तर तुमच्यासाठी. हा, तिचं नाव काय आहे मुलीचं?
5: मुलीचं शीतल भुते आणि संदीप राजू भुते, माडा कॉलनी वर्धा.
4: ओके, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया आशा ताईंनी गायलेलं हे गीत समाधी चित्रपटातील जब तक रहे. ऐका.
5: हो मॅडम.

0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: हेलो रसिक।
4: हेलो।
3: हाँ
4: नमस्कार, मंगलाताई माळवे।
3: नमस्कार पुट्टज्वार जी।
4: नमस्कार, तुमचा आवाज असा आहे की पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गुंजलेला आहे
3: असं तुम्हाला वाटत?
4: नाही, कारण की अनेक श्रोता आकाशवाणी यवतमाळशी जोडलेले आहेत दूर दूर वरून।
3: बर,
4: त्यामुळे तुमची जे आकाशवाणी वर श्रोत्यांशी साधण्याची शैली जी आहे ते महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे मॅडम।
3: धन्यवाद सुरेश भाऊ, तुमच्या श्रोत्यांच्या प्रेमामुळेच आम्ही इथे सुखरूप आणि चांगल्या प्रकारे काम करतो आहे, नाही का?
4: हो ना मॅडम, बरोबर आहे।
3: आता सध्या काय सुरू आहे, तुम्ही घाटंजीला आहात?
4: मॅडम मी आता सध्या घाटंजीलाच आहे, पण इथे जायची तयारी आहे मला। मी दिव्यांगाच्या संस्थेवर लागलो आहे मॅडम।
3: कुठे?
4: आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यात।
3: ओहो, म्हणजे खूप लांब जाणार आहे नाही का?
4: हो मॅडम, जायचा विचार आहे।
3: बर,
4: तर ते दिव्यांगाचं काम म्हणजे एक समाज कार्यासारखंच आहे।
3: अगदी बरोबर आहे, दिव्यांगांसाठी आपण हात पुढे करायलाच पाहिजे, नाही का?
4: हो ना, बिलकुल बरोबर। आज दयनीय अवस्था आहे दिव्यांगाची मॅडम।
3: ही गोष्ट तर फार पूर्वीपासून, तुम्ही एक दोस्ती चित्रपट पाहिला असेल, जाने वाले जरा मुडके देखो हम भी इंसान है तुम्हारी तरह, है ना?
4: हो बरोबर आहे, पाहिला मॅडम ते।
3: आज कोणतं गाणं ऐकायचं सुरेश जी?
4: मला फकीरा चित्रपटातील लता दीदी यांच्या मखमली आवाजामध्ये
3: दिल में तुझे
4: बिठाया।
3: ओके, तुमच्या सोबत
4: आणि आकाशवाणी यवतमाळला आम्ही दिल में बिठाया मॅडम।
3: अरे वा, थँक्यू। तर असेच आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात आमची आठवण ठेवा, आकाशवाणी यवतमाळला जपून ठेवा। आणि तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं हे गीत?
4: आमचे मित्र आहे रूपराजजी मिलमिले वडगाव पोलीस स्टेशन इथून, आणि आमचे कोल्हापूर जिल्ह्यातील एक दिव्यांग श्रोता आहे मॅडम, ते आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे नैमित्तिक श्रोता आहे।
3: बरं,
4: तर त्यांचं नाव आहे सुरेशजी साबळे म्हणून आहे, ते अंध आहे 100%।
3: बरं,
4: ते मागच्या आठवड्यात आकाशवाणी यवतमाळवर कॉल
3: होता त्यांचा, तमनकवाडा गाव आहे बहुधा त्यांचं।
4: यस यस यस, तमनकवाडा, बिलकुल कागल तालुका।
3: बरोबर,
4: आणि आमच्या परिवारातील माझी लहान बहीण चंदा आहे, शिला आहे, वैभव पुट्टज्वार, सूर्यकांत, आणि माझी टोटली आई ब्लाइंड शोभा पुट्टज्वार।
3: बर,
4: आणि माझी काकू आहे गीता पुट्टज्वार। आम्हा सगळ्यांना हे छानसं गीत ऐकायचं होतं।
3: तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आता पाठवीत आहो लता दीदींनी गायलेली ही रचना।

0: हॅलो रसिक.
1: हॅलो रसिक,
0: बोला, कोण बोलते?
1: नमस्कार मॅडम, मी ढाकुलगाव बोलवलो, शंकरराव बनसूर.
0: ढाकुलगाव आमच्या
1: माईकडे बाई बोलतो म्हणते मॅडम.
0: माझ्याकडच्या बाई म्हणजे
1: माझ्या पत्नी.
0: त्यांचं नाव असेल ना काही?
1: बोला बोला.
2: हा हॅलो मॅडम, मी फोन लावत असला होतो, उनी त्यांनी केली, मी
0: थकून गेल्या. पण मग ते आपले, मला हे म्हणायचं आहे, शंकरराव बनसोड तुमचं नाव घेता घेता थांबले, काय कारण?
2: नाही नाही, त्याने वाटलं बाबा बाई बोलते, बाई लावून झाली म्हणून
0: असं आहे का? मग आता तुम्ही घ्या शंकररावजीच नाव. आता आता काय सुरू आहे ढाकुलगावला? हसत रहा, छान पैकी आनंद घेत रहा, नाही का? आयुष्यामध्ये कसं हसत राहायला पाहिजे माणसाने. हा, आज कोणते गाणे ऐकायचे ताई? कोणतं तरी पिक्चर तुम्ही नाही ऐकत का गाणी? तुमच्या मनातलं सांगा त्यांच्यासाठी. हा, घायलचं त्यातलं कोणतं?
2: त्यातलं कोणतंही द्या.
0: बर, आणि तुमच्या सोबत कोणाला ऐकायचंय अजून?
2: माझ्यासोबत माझा मुलगा आहे.
0: नाव सांगा.
2: आशिष बनसोड.
0: बर.
2: माझ्या मैत्रिणी आहे.
0: संदीप
2: भिसे.
0: बर.
2: सारिका भिसे.
0: हो.
2: दर्शना भिसे.
0: हा हा.
2: सनीताबाई पोहेकर.
0: अच्छा.
2: सीमाबाई वानखडे.
0: बरेच मैत्रिणी तुमच्या गावात? बर बर. मग आता काय वाळवण झालं का पूर्ण, कुरड्या पापड वगैरे? अच्छा. मग आता तुमच्या तुमच्याकडे आम्ही पाठवित आहोत तुम्ही सांगितलेले हे घायल चित्रपटातील गीत.

0: ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: हॅलो रसिक।
4: हॅलो रसिक,
3: बोला।
4: हा नमस्कार मॅडम, मंगलताई आहे ना? हॅलो,
3: हो बरोबर।
4: हो तर मी संकेत सकट खुपटी येथून बोलतोय, नेवासा तालुका, जिल्हा आयल्या नगर।
3: तुमचे पत्र असतात नाही का?
4: हो पत्र असतात माझे
3: खुपटी। आणि तुमच्या परिवाराचे पण नाव असतात पत्रामध्ये नाही का?
4: हो भरपूर नाव असतात आपले परिवारांचे।
3: खुपटीला काय करता आपण?
4: मी मॅडम मी करतोय शॉर्ट फिल्म वगैरे, याच्यात मी काम करत असतो। आणि शेतीचे काम चालू असतात माझे, आणि जनावरांची देखभाल आपल्या।
3: आणि तुम्ही स्टार आहात युट्यूब वर नाही का?
4: हो
3: म्हणजे मी एका स्टारशी बोलते मी।
4: हो आता माझं एक गाणं रिलीज झालंय बघा युट्यूब। हा जी ते आपलं जिजामाता पुन्हा जन्म घ्या तुम्ही।
3: ओहो वा वा, चांगला चांगला विषय घेतलाय तुम्ही।
4: हो आणि त्याच्यात बोंधुबाबाची मी भूमिका केली आहे।
3: अच्छा बरं, अजून काय काय छंद आहे संकेतजी?
4: मला अजून पत्र लिखाणचे छंद आहेत, आपले जनावर वगैरे सांभाळायचे, आपले घरगुती ते काम करायचे। त्याच्यानंतर मी बरेचसे असे कोणत्या स्पर्धेत भाग घेतो, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो मॅडम मी।
3: अच्छा मग
4: हो स्पर्धा
3: परीक्षा। तुमच्या गावाला खुपटी, तालुका नेवासा।
4: हो जिल्हा आयला नगर मध्ये।
3: ऐकायला येतो का यवतमाळ आकाशवाणी?
4: हो ऐकायला येते, आज माझं नाव आलं ना पत्रामध्ये, शेवटचं पत्र।
3: अच्छा म्हणजे कानात तेल टाकून ऐकता तुम्ही नाही का?
4: हो माझं म्हणजे आपलं 11 वाजले म्हणजे मी लगेच रेडी असतो आपलं आकाशवाणी ऐकायला।
3: मग आज गीत कोणतं ऐकायचंय तुम्हाला?
4: मला एक कुली चित्रपट मधलं एक गीत ऐकायचं आहे।
3: हो
4: सारी दुनिया का बोझ हम उठाते, शब्बीर कुमार आहेत गायक त्याच्यात, आणि अमिताभ बच्चन फार काम केलेलं आहे त्या पिक्चर मध्ये भारी।
3: बरोबर आहे। आणि तुम्ही पाहिला होता का? तुम्ही बघितला का चित्रपट?
4: हो कुली चित्रपट बघितले, नीव फुले भूमिका केली मराठी चित्रपट मधले नीव फुले।
3: हो अर्थातच खूप मोठे कलावंत होऊन गेले ते।
4: हो मोठे सेलिब्रिटी कलावंत होऊन गेले नीव फुले आपले।
3: तर तुमच्यासोबत कोणाला ऐकायचे आणखी?
4: आमचे घरचे सर्व फॅमिली।
3: हो
4: आणि आपण।
3: ओके
4: मंगल मावे ताई।
3: तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया तुम्ही सांगितलेलं हे गीत, ऐका।

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
2: NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95 274 28 472.
3: हॅलो रसिक.
4: नमस्कार मॅडम.
3: नमस्कार, कोण बोलताय?
4: मी विनोद लांजेवार, उसळ गवान.
3: विनोद लांजेवार जी,
4: हा बोला मॅडम.
3: काय सुरू आहे?
4: काय नाही, आता ऊन चालू आहे, उनीच्या बसून आहे. हॅलो रसिकची वाट पाहत.
3: अच्छा, ऊन असली तरी हॅलो रसिकची आठवण येतेच नाही का?
4: हो, मी झोपलो होतो तरी उठलो. मी म्हटलं 3 वाजले.
3: म्हणजे तुम्ही झोपले होते आणि तुम्हाला स्वप्न पडलं की हॅलो रसिकला फोन लागला?
4: नाही, 2 वाजता जो असं 3 वाजता लावा जा असं मनात ठेवलं होतं, 3 वाजून गेलेत.
3: अच्छा,
4: हो
3: बरं बरं बरं बरं.
4: हो
3: मग छान छान, म्हणजे असंच तुमचा स्नेह कायम ठेवा आकाशवाणीवर. बरं, आता
4: 5 महिने झाले.
3: म्हटलं लग्न वगैरे लावायला गेले नाही का कोणा गावाला?
4: लग्न लावायला गेलतो ना, आता 2-4 लग्न झाले.
3: हो,
4: आता माम भावाचं लग्न आहे, त्यानिमित्त मला गाणं पाहिजे नव्हतं.
3: माम भावाचं लग्न आहे?
4: हो, आशेगाव देवीला.
3: माम बहिणीचं झालं का?
4: माम बहिणीचं झालं.
3: बरं, मग आता लग्नात तर तुम्हाला जावाई म्हणून मिरवायला मिळणार नाही का?
4: हो.
3: कोणतं गाणं ऐकायचंय?
4: त्या म्हणजे त्याच्या लग्नानिमित्त पाहिजे नव्हतं ते मुबारक मुबारक.
3: बरं, तर तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं हे?
4: माझ्यासोबत आहे, समजा माझी पत्नी आहे संगीता लांजेवार, मुलगी आहे मुक्ता लांजेवार, वंदिता लांजेवार, मुलगा स्वपन लांजेवार.
3: बरं,
4: घर पळून गुंजकेळे गुरुजी आहे ना.
3: हो.
4: माम भाऊ आहे स्वप्नील खोळे, आशेगाव देवी.
3: बरं, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या नातेवाईकांसाठी आता ऐकूया हे गीत, मुबारक हो तुमको शादी तुम्हारी.
4: धन्यवाद मॅडम.

0: हेलो रसिक,
1: हेलो,
0: बोला।
1: नमस्कार भाई।
0: नमस्कार,
1: नमस्कार,
0: कौन बोलते हैं?
1: उमेश कामवे बोलतो, बोरी से और
0: हाँ
1: उमेश कामवे बोलतो, बोरी से और
0: उमेश जी, तुमच्या कॉलला किती दिवस झाले?
1: माझ्या कॉलला 3 महिने झाले।
0: 3 महिने झाले?
1: हो, कारण माझ्या भावान केलं होतं म्हणतात बाबा रावनं।
0: हो, बरोबर आहे, तेच गावाचं नाव मला आठवलं।
1: हो, माझ्या भावान केलं होतं।
0: अच्छा अच्छा अच्छा मादा, तुम्ही बोरी सिंहला आहे?
1: हो, बोरी सिंहला। काय म्हणते, तापमान
0: तापमान आहे आमचं आता 40 च्या वर।
1: हो,
0: डोक्याचं तापमान मात्र शांत ठेवावं लागतं, नाही का? घरी असलं की
1: हो ना, बरोबर आहे, बरोबर।
0: तुम्हाला मिळतो की नाही हा सल्ला?
1: मी तो आता आम्ही खेड्यात राहतो, तर तेवढी सल्ला तुम्ही तर आम्हाला वगैरे चालू आहे।
0: अहो, घरातून मिळतो की नाही हा सल्ला?
1: घरातून मिळतात।
0: हां,
1: हो,
0: तर तो घरातला सल्ला ऐकायचा आणि पाळायचा।
1: हो, बरोबर आहे, या घरात पाळलेच पाहिजे।
0: नाहीतर मग संध्याकाळी जेवण नाही मिळणार, बरोबर?
1: हो ना।
0: आज कोणत्या गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: मला आता हे ढाई अक्षर प्रेम का, म्हटलं की का
0: ढाई अक्षर प्रेम के? हां, त्यातलं कोणतं
1: तेच
0: टायटल सॉन्ग?
1: हो,
0: बर, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय?
1: माझा मोठा परिवार आहे, 8 चुलत्या आहे, पण आता थोडे बुत सांगतो। काही गंगा साकुली राहते, 4 इथे 4 आहे चुलती।
0: बर,
1: मोठा परिवार आहे आमचा, थोडे बुत नाव सांगतो।
0: हो,
1: माझी वहिनी आहे आशाताई गजानन कांबळे, निकिता जगदीश कांबळे, बाबाराव सारिका बाबाराव कांबळे, आणि माझी पत्नी कल्पना उमेश कांबळे।
0: अच्छा,
1: आमची मुलं आहे सुवर्णा, वेदिका,
0: हो हो,
1: कन्हैया मुलं आहे।
0: बर, मोठा परिवार आहे नाही का?
1: हो, खूप मोठा आहे, गणगाव साकुले राहते काही।
0: अच्छा, बर,
1: काही
0: म्हणजे आता एखाद्या ठिकाणी लग्नाला जायचं असलं तर बाहेरच्यांना बोलवायची गरजच नाही, नाही का?
1: नाही नाही, गरजच नाही, आमच्याच येणं दोन तीन गाड्या भरून। हो,
0: तर तुमच्यासाठी आता आम्ही ऐकवीत आहोत तुम्ही सांगितलेलं हे गीत ढाई अक्षर प्रेम के, ऐका।
1: धन्यवाद, धन्यवाद।

हॅलो रसिक, हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकल्यात. श्रोते हो, हॅलो रसिक या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिनेपर्यंत फोन करू नये. नवीन श्रोते फोन करू शकतात. फोन नंबर आहे 0723224564. नंबर पुन्हा एकदा ऐका, 0723224564 या क्रमांकावर दर मंगळवारी 2:30 ते 3:30 तुम्ही फोन करू शकता. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.

हॅलो रसिक, हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. सादर करत्या होत्या मंगला माळवे. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. यावेळी दुपारचे 12 वाजता आहेत. काही क्षणात वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि 1 वाजतापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 हे निवेदन आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलंय. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन आणि प्रसिद्ध सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेश पत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. निवेदन संपलं. आकाशवाणी नागपूर केंद्र 12 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण. सुरुवातीला कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. काय म्हणता मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा हा, कारण रोजचाच ताणतणाव कोणाला सुटलेला नाही. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये ताणतणाव, धावपळ, स्पर्धा ही सातत्यानं चालू राहते. यातून आपण आपला जगण्याचा आनंद हरवून बसतोय की काय असं वाटू लागतं. आपला आनंद असा हरवून गेला तर जगण्यातली गंमत कशी हाती लागेल? माणसाचं मन प्रसन्न नसेल

0: मैत्रिणींनो, लता मंगेशकर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर वनिता मंडळ कार्यक्रमात आता वळूया आपल्या मुलाखतींकडे. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जगात एक स्त्री म्हणून वावरताना तिच्या पुढची आव्हानं देखील नव्यानं निर्माण झाली आहेत. पण त्यातही एक स्त्री मोठ्या खंबीरपणानं उभी राहते. कधी ती डगमगते, कधी निराश होते, कधी तिचं मनही उदास होतं, पण ती हार मात्र अजिबात मानत नाही. हं, काळ बदलला आणि काळाबरोबर स्त्रीपुढील समस्या, आव्हानं, तिचं संघर्षाचं स्वरूपही बदललं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, हो ना? अशाच वेगवेगळ्या वाटेवर आपला ठसा उमटवणाऱ्या स्त्री उद्योजिकांच्या मुलाखती आम्ही आपल्याला ऐकवत असतो तिची उद्योग भरारी या मालिकेतून. चला तर आज जाणून घेऊया ॲडव्हेंचर कॅम्प अनेक वर्ष यशस्वीरित्या चालवणाऱ्या एकता खंते यांचा प्रवास. त्यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो, आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करणाऱ्या महिलांना, आपल्या मैत्रिणींना भेटत असतो, त्यांची यशस्वी वाटचाल आपण जाणून घेत असतो. आजही आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेतून अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत, ज्या ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि आउटडोअर कॅम्प आयोजिका आहेत. त्या आहेत एकता खंते. ऍडव्हेंचर ज्यांच्या व्यवसायातच आहे अशा एकता खंते मुलांसाठी आणि युवकांसाठी आउटडोअर ऍक्टिव्हिटी राबवतात, शिवाय त्याचं प्रशिक्षणही देतात, आणि हे काम त्या मागील अनेक वर्षांपासून करतात आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या आगळ्या वेगळ्या वाटचालीबद्दल त्यांच्याच कडून. तर एकता खंते, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार ताई.
1: एकता ताई, ऍडव्हेंचर या नावातच साहस दडलेलं आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय, अनेक अनुभवांचा खजिना तुमच्याकडे.

0: असेल सगळंच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण सर्वात आधी आपण सुरुवात करूया की तुम्ही याकडे कशा वळलात आणि केव्हापासून.
1: खूप काही आहे. मी देवभूमी हिमाचलची आहे, ठीक आहे. माझे रूट्स तिकडचे आहे, ठीक आहे. माझा बॉर्न ब्रॉटअप हिमाचल, एज्युकेशन चंडीगडला. अच्छा. आणि मी लग्न होऊन इकडे आले तर त्याच्यामुळे पहिला तर हाच एक ऍडव्हेंचर आहे. हाच एक ऍडव्हेंचर आहे पण खूप सुंदर ऍडव्हेंचर केलाय आणि त्याच्यातून मी खूप काही शिकले. पहिलं तर मीच खूप काही शिकले आणि नंतर हळूहळू आम्ही हे व्यवसाय ऑप्ट केला की कसं काय करायचं आहे, कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे. तर लग्न होऊन आल्यानंतर माझा तर जो एज्युकेशन आहे ते बीपीएड ला झालेला आहे. म्हणजे मी फिजिकल एज्युकेशन ग्रॅज्युएट आहे. मी बीएड पण केला लग्नानंतर पण त्याच्यातच माझी ग्रॅज्युएशन. मी स्पोर्ट्समध्ये खूप भाग घेतलेले, म्हणजे नॅशनल्स, स्टेट्स, बॉल, बॅडमिंटन, खो खो, फुटबॉल सगळे याच्यात. तर ते माझा बॅकग्राऊंड होताच मग नंतर अमोलला भेटल्यानंतर, म्हणजे माझे मिस्टर, मग आम्ही खूप वेळा बसायचो आणि आमचं राहायचं की काय करायचं. म्हणजे मला एज्युकेशन मध्ये जायचं नव्हतं, म्हणजे मला माझी एज्युकेशनचं ऍप्लिकेशन करून घ्यायचं होतं. तर टिपिकल स्कूल जॉब मला करायचं नव्हतं, म्हणजे तसं माझं ठरलं होतं. मी चंडीगडला केले होते पण माझ्याही डोक्यात हेच होतं की आपला स्वतःचं काहीतरी करायचं. अमोलच्याही डोक्यात हेच होतं की स्वतःचं काहीतरी करायचं. तर आम्ही छान डेअरी घेऊन बसायचो की आपण काय करू शकतो. तर अमोल पण लॉ ग्रॅज्युएट आहे आणि एनसीसी कॅडेट्स आणि खूप साहसी उपक्रम त्यांनी केलेले. तर मग आमचं ठरलं की आम्हाला तेव्हा हे ऍडव्हेंचर म्हणतात म्हणून हे नाव माहिती नव्हतं की दिस इज कॉल्ड एज ऍडव्हेंचर. कारण आम्ही पहाडात राहून आहे तर कधी आजी म्हणायची जा आंबे घेऊन या, काड्या घेऊन या, चुलीवर स्वयंपाक व्हायचा. तर दॅट वॉज अ व्हेरी रुटीन लाईफ तेव्हा आमचा. पण इथे आल्यावर जेव्हा आम्ही सगळं बघितलं तेव्हा लक्षात आलं की याला ऍडव्हेंचर हा नाव आहे. तर मग आमचं ठरलं की ठीक आहे आम्ही काहीतरी याच फील्डमध्ये करू. मग छोटे छोटे जे आपले शाळा राहायच्या त्या शाळेत आम्हाला हॉल मिळायचा की तुम्ही इथे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्या. मग आम्ही छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्यायला लागलो. मग आमचं खूप पॉप्युलर कॅम्पची सुरुवात झाली. दॅट इज म्हणजे कॅम्पिंगमध्ये आमचं हिमालयन कॅम्प, कॅम्प चेरी फार्म रामटेक, असे दोन तीन ठिकाणी आमची प्रकारचे वेगळे कॅम्प सुरू झाले. म्हणजे पहिला कॅम्प आमचा हिमालयन कॅम्प, म्हणजे आधी शाळेत झाले आणि मग जे मोठा प्रोडक्ट आम्ही लॉन्च केला दॅट इज हिमालयन कॅम्प. एक्झाम्स के बाद क्या करना है तो हिमालयन कॅम्प असं आम्ही लॉन्च केलं. तर अशी पद्धतीने आमचा ऍडव्हेंचर सुरू झाला.
0: खरंच एक तर ती तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे.
1: कामाचं स्वरूप ताई मी सांगते की आम्ही वेगळेवेगळे कॅम्प्स घेत असतो. वेगळे कॅम्प्स मध्ये पहिली कॅम्पिंग म्हणजे आमची कॅम्प चेरी फार्म रामटेकला. ती खूप सुंदर कॅम्पसाईट आहे. तिथे आम्ही स्कूल स्टुडंट, शालेय विद्यार्थी त्यांच्यासाठी काम करतो, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर. दुसरं काम आहे आम्ही फॅमिलीजला इन्व्हाइट करतो. हे बघा कोविड नंतर काय झालंय, खूप क्वालिटी टाईमचा महत्व कळलाय. आधी कसं होतं सगळे आपले आपले कामात काहीतरी सुरू राहायचं पण आता कसं झालंय खूप आवश्यक झालाय क्वालिटी टाइम. तर कोविड नंतर सगळे फॅमिलीज आमच्याकडे यायला लागले आउटडोर. आणि कॅम्पसाईट मध्ये असं आहे की आउटडोर एज्युकेशन मध्ये आमच्याकडे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे, ठीक आहे. मुलं येतात, मोठे येतात, ट्रॅक्टर चालवतात. आमच्याकडे कंचे आहे, भवरे आहे, ज्या जे आपले पारंपरिक खेळ होते ते आहे सगळे. मग चुलीवरचा स्वयंपाक आहे आणि ती सगळी कॅम्पसाईट अशी एकदम बेस्ड ऑन नेचर आउटडोर एज्युकेशन ते आहे. दुसरा आम्ही खूप छान आमचा हिमालयन कॅम्प, आम्ही मुलांना 10 दिवसासाठी कॅम्प मध्ये घेऊन जातो. कुठे? मनालीला. ते इथून नागपूर टू नागपूर खूप सुंदर कॅम्प. तिथे बेसिकली तो कॅम्प डिझाईन केलेला आहे जे पहिल्यांदा, म्हणजे कॅम्प फॉर बिगिनर्स, पहिल्यांदा मनाईला चालले. म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये बसणार, तुम्ही तुमचा बॅग हे करणार, चेन लावणार, ते वेगळे. कारण कसं आहे कधी पण पेरेंट्सचा अनुभव नाही देऊ शकत. पेरेंट्सचं कसं असतं की चला सोबत आहे, स्वतः सांभाळतात, मी करून घेते, तू कशाला करतात. फॉर दॅट यू नीड अ थर्ड पार्टी. तर त्याच्यामुळे आम्ही ते सगळं काम करून घेतो. मग बस जर्नीज आहे, मग काय काय तिथे तुम्हाला साहस दाखवावं लागतं की आम्ही बसमध्ये आहो किंवा ट्रेनमध्ये आहो. मग नंतर कॅम्प साईट, मग कॉटेज टेंट्स मध्ये राहायचं आहे. तो खूप छान अनुभव असतो. 6 नाईट 7 डेजचा प्रोग्राम तो हिमालयन कॅम्प. आणि अजून एक असं कॅम्प आहे की जिथे सपोज काही कारणामुळे नाही पाठवू शकत, काही अडचण आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर कॅम्प ऍट स्कूल म्हणून आमचं खूप पॉप्युलर प्रोग्राम्स आहे.
0: अच्छा.
1: ते पण आम्ही करतो. म्हणजे शाळेने आम्हाला अप्रोच केला की आम्ही तिथे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज लावतो, टेंट्स लावतो, मुलं एक दिवस रात्री थांबतात, खूप मजा करतात. तर हे सगळे काम आम्ही करतो.
0: अच्छा, खरंच खूप छान आहे आणि थोडं ऍडव्हेंचर पण आहे.
1: थोडा नाही, खूप ऍडव्हेंचर.
0: खरंच ऍडव्हेंचर कॅम्पिंग प्रशिक्षण म्हणून काम करताना आपल्या बरोबरची टीम आपण घेऊन जातो. खरं तर संपूर्ण टीमची जबाबदारी ही आपली असते. आताच तुम्ही जसं सांगितलं की अनेक पहिल्यांदा जाणारी सुद्धा मुलं असतात आणि लहान मुलं असतात, मोठी मुलं असतात, ते कसं मॅनेज करता तुम्ही? बरेचदा अनेक अडचणी पण येतात, मग त्याचा सुद्धा आपल्याला सामना करावा लागतो.
1: बरोबर बरोबर. ताई कसं आहे, टीम शिवाय नाही करू शकत हे काम. दिस इज बेसिकली अ टीम वर्क. म्हणजे मी म्हटलं की मी अमोल आम्ही करू असं नाही होऊ शकत. म्हणजे आमच्यासोबत जी आमची टीम आहे, म्हणजे डे वन पासून जी सोबत आहेत, आता 20 वर्ष झाले आम्ही हे काम करतोय, तर 20

0: वर्षांपासून 30 टीम आमच्या बरोबर काम करते. रामटेकला पण, मनालीला पण, कॅम्पेट स्कूल पण, कुठेही आम्ही जावं तर आमची जी पूर्ण कोर टीम आहे ती आमच्या सोबत असते. म्हणून त्यांच्याशिवाय तर शक्यच नाही हे काम करणं. आणि ते सगळे बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केलेले अगदी क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर्स आहेत. म्हणजे असं नाही की तुम्ही व्हॉलेंटिअरिंग करताय आणि तुम्ही या आणि मुलांना घेऊन जा. कुठलाही आउटसोर्स प्रोग्राम नाहीये. जी टीम तुमच्या बरोबर येते तीच टीम बरोबर त्यांना परतही घेऊन येते. म्हणजे असं कधीच होणार नाही की आमचे सर चालले आहेत तर आउटसोर्स केला मग दिलेला तुमची परत दुसरी कोणती तरी टीम. आणि पेरेंट्सला माहितीच नाही की काय सुरू आहे, कसा कोण घेऊन गेला.
1: त्यांची
0: मोठी जबाबदारी मॅम, खूप मोठी जबाबदारी. त्याच्यामुळे पूर्ण टीमचा सहभाग आहे, त्याच्याशिवाय करू शकत नाही.
1: बरोबर आहे. तिथले काही अनुभव सांगता येतील का?
0: अनुभव खूप सारे आहे. म्हणजे कधी कसा छोटे छोटे अडचणी असतात पण त्यांना कसं फेस करायचं ते टीम आमच्या मुलांना शिकवते. सपोज कधी कधी ट्रेन डिरेल होऊन जातात, मग आपल्याला अजून पुढे जावं लागतं, मग पेरेंट्सला ते छोटे छोटे मेसेजेस करणं. आणि मग मुलं आजकाल कसं फोन आहेत तर ताबडतोब पेरेंट्स अरे ऐसा हो गया वैसा हो गया काही ना काही सुरू असतो. पण त्यांना सांगणे की बा तुम्ही आम्हाला आधी सांगा तुमची अडचण जे आहे तुम्ही आम्हाला सांगा. मग ते छोटे छोटे. आणि कसं आहे माझा होमटाऊन चंडीगड प्लस हिमाचल तर माझा जो रूट्स आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि तिथे आमचा सर्कल खूप मोठा आहे. त्याच्यामुळे कुठलीही अडचण आली आमचे ऑफिस आहे हिमाचलला पण ऑफिसला आहे चंडीगडला पण ऑफिस आहे तिथे मग सगळे कोऑर्डिनेट होऊन जातं. मतलब कुठेही आम्हाला अशी अडचण येत नाही की आम्ही ते फेस नाही करू शकणार असं नाही होत. म्हणजे तिथे माझी मदर पण तेही खूप ऍक्टिव्ह असतात. त्याही आम्हाला नेहमी की काही लागला किंवा माझे कझन्स आहेत सगळे खूप मदत करतात.
1: माहेरच
0: माहेरचाच असल्यामुळे खूप खूप ती ऍडव्हान्टेज आहे आणि वी आर सो ग्रेटफुल फॉर दॅट. म्हणजे आम्हाला मनालीचे तर वी आर ऍज गुड ऍज लोकल. त्याच्यामुळे त्याचा ऍडव्हान्टेज कसं होतो ताई की आम्ही कुठे आमचे मुलं कुठे बाहेर जरी निघाले समजा एका तर सगळ्यांना माहिती असतो की अमोल आणि एकताचे मुलं आहेत ते. कारण आमचे टी शर्ट्स असतात आणि किती वर्ष जरी झाले आम्ही तिथे काम करतो 20 वर्ष तर वी आर ऍज गुड ऍज लोकल.
1: आणि सगळं सेफ
0: अगदी सेफ सेफ सेफ एकदम सेफ.
1: एकतर ती ऍडव्हेंचर कॅम्पसाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते?
0: जेव्हा आपण कुठल्याही कॅम्प निवडतो म्हणजे बेसिक कॅम्प निवडतो आता रामटेकला वगैरे तर नॉर्मल सगळेच येतात फॅमिलीज छोटे मुलं सगळेच. बट स्पेशली जेव्हा मनालीला जातो आपण ऍडव्हान्स टॅक्स करतो किंवा एव्हरेज बेस कॅम्प करतो लेह लडाख करतो त्याच्यासाठी बेसिक फिटनेस जो पहिला आहे बेसिक फिटनेस तुम्ही अगदी व्यवस्थित पाहिजे. आणि आजकाल काही काही जेव्हा मी पेरेंट्सचं काउन्सिलिंग करते तर पेरेंट्स कधी कधी सांगतात की बा इन्सुलिन आहे किंवा लॅक्टोस इनटॉलरन्स आहे किंवा ग्लुटन एलर्जी आहे. तर आता आजकाल बरेच एलर्जीज पण आलेले आहेत कारण बाहेर पाठवत नाही बरेच लिमिटेशन्स पण आहे. तर सगळे आम्ही व्यवस्थित जाणून घेतो त्यांना विचारतो कारण मेडिकल फॉर्म असतो आमचा एक बेसिक फॉर्म असतो एक मेडिकल फॉर्म असतो. त्यांना पेरेंट्सला बोलवतो की तुमच्या मुलांना काही बेसिक बीपीचा काही प्रॉब्लेम आहे की कुठलेही काही छोटे मोठे जरी आजार जरी असले तरी तुम्ही सांगा. कधी कधी मुलं ऑटिझम असतं त्यांचंही असतं मग त्यांची विशेष काळजी मग आम्ही घेतो.
1: अच्छा
0: कसा घ्यायचा काय घ्यायचं ते. अच्छा फूडमध्ये बऱ्याच हे असतात की जैन फूड प्रोव्हाइड केल्या जातो का आम्ही तर त्याच्यासाठी ती पूर्ण जी पूर्वतयारी असतं की काउन्सिलिंग पालकांशी बोलणं मुलांशी बोलणं ते सगळं जे आमचं ऑफिस आहे ऑफिसमध्ये हे सगळं करत असतं.
1: अच्छा
0: पॅकिंगची चेकलिस्ट असतो जर्नल की तुम्हाला कोणते कपडे घेऊन जायचे आहे तुम्हाला तिथे आम्ही काय प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला कुठली तयारी आहे शूज कोणते घ्यायचे शूज म्हणजे बेसिक शूज घ्यायचे आहे ते सगळं आम्ही समजवून सांगतो.
1: अच्छा आणि आता तुम्ही म्हणाल्या होत्या मगाशी की तुमचं टीमवर्क आहे म्हणून मग टीमला पण अशीच तयारी करावी लागत.
0: पूर्ण पूर्ण टीमची तयारी म्हणजे फॉर्म्स भरण्यापासून तर चेकलिस्ट आहे प्लस त्यांचा फूड न्यूट्रिशनची काळजी घेणं अजून डिझायनिंगचा पार्ट आहे बरेच पार्ट आहे जे टीमची तयारी असते. फर्स्ट एड किट आहे छोटे छोटे सगळे छोटे छोटे ते आमच्याकडे पूर्ण चेकलिस्ट रेडी असते.
1: मग यासाठी आधीपासून मुलांशी भेटणं चालू असतं का तुमचं?
0: मुलांपेक्षा आम्ही पालकांना भेटण्यात जास्त इंटरेस्टेड कारण मुलं आता मुलांचं मेच्युरिटी लेवल जरा वर गेलाय. आधी असं असं की आमचा एज ग्रुप राहायचा 13+ आणि आता मुलं लवकर मेच्युअर होत चालले त्याच्यामुळे ते आमचा एज ग्रुप आता 9+ झालेला आहे. त्यांना ते काहीतरी दाखवायचं असतं की आम्ही करून दाखवतो पण खूप छान असतो. जेव्हा कॉलिंग करतो तेव्हा पेरेंट्स म्हटलं मॅम तुम्ही पण या आणि मुलांनाही घेऊन या म्हणजे आपल्याला चर्चा करता येतं. कारण कसं असतं मी पेरेंट्सला बघितलं की कधी कधी त्यांना असं वाटतं की मॅम खूप मजा करणार आहे. मी त्यांना नेहमी सांगते मॅम मजा प्लस पॉझिटिव्ह शिकायचं पण आहे त्यांना.
1: बरोबर
0: म्हणजे इट्स नॉट पिकनिक इट्स कॅम्पिंग. तुम्हाला तुमचे काम करता आलेच पाहिजे. म्हणजे द पार्ट ऑफ दॅट पॉझिटिव्ह ऍडजस्टमेंट्स की ठीक आहे अटॅच वॉशरूम असतात पण कोणी गेलेला आहे मग नंतर झाल्यानंतर थोडा वॉशरूम खराब होतोच पण तुम्ही त्याचं पाणी मारा मग त्या छोटे छोटे ऍडजस्टमेंट आहे. घरी कधी कधी नसतंच कधी असतंच ते घरचं वातावरण असतो तर आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो. तर पेरेंट्सचं नॉर्मली असतं की नाही मॅम मजा करणे जा रे मजाच करू द्या. नाही असं नसते तुम्ही थोडासा शिकायला पण पाहिजे कॅम्पिंग आहे कारण
1: कारण प्रवास हे खूप काही शिकवत असतो आपल्याला आणि नवीन नवीन गोष्टी तर अशा कॅम्पिंग्समध्ये शिकता येतात ना मुलांना. बऱ्याच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा एक वेगळा होतो. बरीच कामं स्वतःची स्वतः करायला लागतात
0: आणि खूप सारे त्यांचे अनुभव असतात. घरी थोडे नखरेही असतात की हे खाणार नाही ते.

0: तेच ते शिकतात की ठीक आहे जर ही गोष्ट म्हणजे वस्तू अवेलेबल नाही तर आपल्याला एक खाता येते काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की पेरेंट्सनी पण पालकांनी पण म्हणायला पाहिजे की तू जसं चाललाय तिथेच राहा तसाच कर जे ते म्हणतात तसंच करा कारण आम्ही छानच करतो म्हणजे काही प्रश्नच नाही. तर पेरेंट्सचा पण खूप मोठा सहभाग आहे की तुम्ही कसा सांगता काय सांगता त्याच्यावर खूप. जेव्हा कॅम्प सुरू होतं तेव्हा मी ब्रीफिंगमध्ये हे सांगते की तुम्ही आधी त्यांच्या डोक्यात हे टाका की वी आर गोइंग फॉर कॅम्पिंग. आपण कॅम्पिंग थोडा टफ पण व्हायचं आपल्याला काही खूप आवश्यक
1: तडजोड करायला शिकलंच पाहिजे. आयुष्यात पुढे तडजोड करावीच
0: लागते बरोबर.
1: एक तर ते मगाशीच मी म्हणाले की ऍडव्हेंचर म्हणजे त्यासाठी खूप धाडस वगैरे असावं लागतं तर कधी कधी क्विक डिसिजन पण घ्यावे लागतात कधी मागेही फिरावं लागतं. झालंय का कधी असं?
0: बरेचदा झालंय. समजा आता या सीझन मधलंच मार्च मध्ये यावर्षी एक्स्ट्रीम कोल्ड होतं. एक्स्ट्रीम कोल्ड खूप म्हणजे थंडी गार वारा. मुलं फर्स्ट बॅच मध्येच तिकडे पोहोचले आणि तिकडे पोहोचल्यानंतर मग सगळे लाईट्स ऑफ काही म्हणजे काही फॅसिलिटीज नाही अवेलेबल. आमची तर कॅम्पसाईट असतेच पण लाईट्स नाही. तुम्ही ते सगळेच पूर्ण मनालीचेच लाईट्स गेल्या तर तुम्ही काय करू शकणार आहे म्हणजे काय तुम्ही अवेलेबल करून द्याल. पण तेव्हा आमचे डिसिजन अगदी क्विक असतात. अमोलचे माझे आमची पूर्ण टीमचे आम्ही लगेच त्यांना हॉटेल्समध्ये शिफ्ट करतो. म्हणजे कुठलेही ऑल्टरनेट सोल्युशन्स किंवा बॅकअप प्लॅन म्हणतात त्याला ते ऑलवेज रेडी असतो आमच्याकडे. म्हणजे एनी नॅचरल कॅलॅमिटी कुठे लाईन स्लाईड झाले आहे किंवा लाईट्स नाही आहे किंवा पाऊस खूप येतो आहे किंवा स्नोफॉल. स्नोफॉल कसं एक दिवस दोन दिवस खूप छान वाटतो तिसऱ्या दिवस मग कंटाळवाणाही होतो की कसा करणार आहे.
1: अच्छा म्हणजे एक प्लॅन वेगळा तयार ठेवावाच
0: लागतो.
1: कुठलीही अडचण आली तरी लगेच डिसिजन
0: घ्यावंच लागतं.
1: मग असं झालंय का कधी एखादा अनुभव सांगता येईल का?
0: हेच म्हणजे नॅचरल. बाकी तर वी आर लाईक ऑलवेज रेडी. आम्हाला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणजे जर्नी असतं. मुलांचंही असतं की मॅडम हे पाहिजे आम्हाला खायला ते पाहिजे हे पाहिजे सगळं असतंच ते छोटा मोठा. पण तरी इतका काही मोठा काही अनुभव नाही झाला बट जर्नी पार्ट थोडासा चॅलेंजिंग असतो आमच्यासाठी.
1: तर मैत्रिणींनो आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया पण त्याआधी ऐकूया एकता ताईंच्या आवडीचं एखादं गीत. तर एकता ताई कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: प्रेमाची गोष्ट मधला ओल्या सांजवेळी.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये एकता खंते यांची ही मुलाखत आपण ऐकत आहात. तर एकताताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. एकताताई, तुमच्या ट्रेक्सचे काही साहसी अनुभव सांगता येतील का?
1: तसे तर प्रत्येक खूप अनुभव आहे आमच्याकडे, पण मी माझे घराचाच अनुभव सांगते तुम्हाला. मला दोन मुलं आहे, दक्ष आणि धीरा. तर त्यांना दुसऱ्या सुट्ट्या म्हणजे त्यांच्यासाठी फक्त मनाली आणि फक्त मनाली, म्हणजे इट वॉज बाय डिफॉल्ट की त्यांना आमच्यासोबत राहावंच लागतं. पण ते ताई आमच्यासोबत राहून राहून त्या आउटडोर एज्युकेशनचा किती पॉझिटिव्ह इफेक्ट त्यांच्यावर झाला मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे कळत न कळत, म्हणजे मी काही खूप प्रयत्न नाही केले की अरे तुम्हाला हे करायचं ते करायचं. उलट कधी काही झालं तर मी मला आधी दुसऱ्या मुलांकडे लक्ष द्यावं लागत होतं आणि दक्ष धीराकडे नाही. कारण ऑफकोर्स दुसऱ्यांची मुलांची जबाबदारी जास्त असते ना त्यांच्यावरच. कुठे काही झालं तर मी दक्ष धीराला तुम्ही तुमचा मॅनेज करा, मी बघते आधी यांना, तर असं व्हायचं. पण ते करता करता कसं झालं, कधी कधी आपण खूप काळजी घेतो, कधी कधी खूप काळजी घेणंही चांगलं नसतं, कधी कधी सोडून देणंही चांगलं असतं. तर मी माझे पेरेंटिंग मधून हेच शिकले, म्हणजे पहिलं बाळ असलं तर तेव्हा आपल्याला काही कळत नाही, पण तरीही हळूहळू हळूहळू खूप काही शिकतो आपण. तर मी हे शिकले की ओव्हर प्रोटेक्ट नाही करायला पाहिजे, ओव्हर पॅम्पर नाही करायला पाहिजे. बिलकुल जितकं पाहिजे तेवढाच द्या तुम्ही, जेवढ्या त्यांची गरजा असतील तर बरोबर ते छान घडून येतात. तर आता जो दक्ष आहे, दक्ष IIIT जबलपूरचा विद्यार्थी आहे आणि बाकी तर त्यांनी खूप साहसी उपक्रम केलेले आहे. पण सगळ्यात मोठा म्हणजे तो वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन आहे.
0: अरे वा,
1: वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन म्हणजे आयरन मॅन एक अशी एन्ड्युरन्स रेस असते आणि इट्स अ ब्रुटल वन, म्हणजे खूप कठीण असते. ऑस्ट्रेलिया बसेल्टनला झाली होती ही रेस, दरवर्षी असते. आम्ही 2024 मध्ये ही रेस केली, म्हणजे मी आणि दक्ष आम्ही दोघेही गेलो होतो तिथे. मग स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग अशा ट्रायथलॉन असते ही, त्याच्यात 3.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे आणि 42 किलोमीटर धावणे बॅक टू बॅक असतं. ते सगळं त्यांनी 14 तासात केलाय पूर्ण. आणि तेव्हा लक इतकं चांगला की तेव्हा त्याला त्याचा वाढदिवसही त्याच दिवशी होता, 1 डिसेंबरला. तेव्हा तो वर्ल्ड यंगेस्ट आयरनमॅन झाला. तर हे सगळ्यात मोठा साहस जे
0: अचीवमेंट आहे
1: खरंच ते आहे.
0: आणि किती वर्षाचा होता तो साधारण?
1: 18, म्हणजे 18च होता दॅट डे ही टर्न्स 18.
0: अरे वा, म्हणजे कमी वयात
1: कमी
0: गोष्टी अचीव केल्या खरंच आहे. आणि त्या सगळ्या लहानपणापासून त्याच्या अंगात त्या भिणत गेल्या.
1: एक्झॅक्टली, तो एक सर्टिफाईड माउंटेनर आहे. मनालीचं कुठलाही रॅली किंवा कुठलाही माउंटेन असं झालं नाहीये जे त्यांनी सबमिट नाही केलेलं. सगळेच मनाली मधले एव्हरेस्ट बेस कॅम्प सगळे, म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळं करावं नाही लागलं आम्हाला. तो आमच्या सोबत दरवर्षी राहायचंच तिकडे मनालीला. त्याला असं वाटलं की नाही, आपलं घरचं सगळं सुरू आहे. आणि त्यांनी सगळे माउंटेन सबमिट केले, कुठेही तो मागे नाही राहिला. आणि बरंच हंबल आहे तो. सगळ्यात मेन म्हणजे हे सगळं करूनही इज अ व्हेरी हंबल बॉय.
0: खरंच खूप छान, आपल्या एका आईसाठी तरी खूप गर्वाची गोष्ट.
1: गर्वाची. आणि ताई कसं आहे, त्यांनी आम्हाला व्हॅलिडेशन सर्टिफिकेट दिलंय की आई बाबा तुम्ही छान काम करताय.
0: ही खरी पावती.
1: खरी पावती आहे
0: खरंच. एकताताई, तुम्ही योगा आणि वेलनेस कोच सुद्धा आहात असं तुम्ही पहिलेच सांगितलं होतं. तर शिवाय मोटर बाईक रायडर पण आहात.
1: बरोबर.
0: तर मग या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज करता?
1: योग करते ना म्हणून सगळं मॅनेज होतं
0: अगदी.
1: आणि आमचं ना घराचं तो आहे सगळं की आम्ही वेगळा काही करतो आम्हाला वाटतच नाही. आम्हाला आमच्यासाठी दिस इज रुटीन, आम्ही करतच असतो. आणि हे सगळं करताना ना मी सगळ्यात आधी मी सांगू इच्छित आहे की माझ्या ज्या रूट्स आहेत, माझी नानी आणि मम्मा त्यांच्याकडून खूप काही शिकलेले. रूट्स आणि विंग्स असे दोन भाग असतात. त्याच्यातून बरेच काही काही शिकलेले. आणि नंतर जी मला जी भरारी दिली आहे ते म्हणजे माझी आई आणि अमोल.
0: अच्छा.
1: त्या दोघांनी म्हणजे कधीही कुठे थांबवला नाही. बाईकिंग वगैरे कसं माझी अगदी पर्सनल हॉबी, मला खूप आवडते.
0: कुठे
1: कुठे खूप बाईकिंग केलं आम्ही. म्हणजे आणि आत्ता शिकले मी बाईकिंग. परवाली जी बाईक असते त्याच्यात जी मजा असते. आणि अमोल अशी आहे की मला बसवून दिला की एकदम दंगल के बाबांसारखे असतात ते की आता तू चालो. तर त्याच्यासाठी जी बॅक असते दॅट इज माय हजबंड अमोल, खूप महत्वाची असते. तर त्यांचा आहेच नेहमीच. कुठेही गेलो की कधी काही टोकणार नाही, कधी बोलणार नाही, बिलकुल करा म्हणून नेहमी पॉझिटिव्हच असतात आई आणि अमोल. हे खूप दोघं इतके इम्पॉर्टंट आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही.
0: खरंच आहे. म्हणजे एक स्त्री जेव्हा पुढे जाते तेव्हा तिच्या मागे तिच्या घरच्या लोकांची साथ असणं खूप गरजेचं असते.
1: त्याच्यामुळे बाईकिंग खूप सुंदर आहे. आम्ही क्वीन ऑन व्हील्स म्हणून बाईक राईड करतो. दिस इज अ व्हेरी बिग राईड. MP टुरिझम सोबत आम्ही राईड करतो. आम्ही टुरिझम मध्ये एम्पॅनल्ड आहोत. आणि या राईड मध्ये पूर्ण

0: भारतातून 25 लेडी रायडर्स येतात आणि द थँकफुली द एज ग्रुप इज 40+.
1: अच्छा
0: हो ते सगळे येतात म्हणजे तुम बरेच नाव आहे मी घेऊ शकते किंवा बरेच लेडीज आहे ते बाईक राईड मध्ये इंटरेस्टेड असतात आणि ते फुल स्पॉन्सर्ड राईड असते एमपी टुरिझमची म्हणजे भोपाल सांची उदयगिरी चंदेरी ग्वालियर ओरछा खजुराव असा पूर्ण सर्कट आम्ही कव्हर करतो त्याच्यातून 1400 किलोमीटर रोज आपण कधी 100 कधी 150 कधी 200 मोर ऑर लेस असा पूर्ण बाईक राईड असतं आणि आपली पण इथे पेंच सतपुडा पतालकोट तामिया आणि हिमालयन बाईक राईड्स हे सगळं सर्कट आम्ही कव्हर करतो.
1: आणखी काय करायला आवडतं तुम्हाला?
0: मला माझे मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो. मी आता दक्ष तो मोठा झाला तो तिकडे जबलपूरला शिकतो. धीराबरोबर धीराचे जितकेही कार्यक्रम असतात शाळेचे किंवा इतर ऍक्टिव्हिटीज त्याच्यासोबत मी नेहमी सोबत असते आणि मला हे सगळं मॅनेज करून बाईक राईड योग करून सगळं करून मला धीरासोबत वेळ घालवायला खूप आवडतं आणि मी तिच्या सोबत राहते आणि मी बाकी कुठे जात नाही. माझं ऑफिस घर हेच बरं आहे आणि मुलं आपले बाकी
1: छान. हे ऍडव्हेंचर कॅम्पिंग जे आहे तुम्ही करता तर हे ऋतुमानानुसार सुद्धा असतं का? मग असं ठरवलं की पावसाळ्यातले वेगळे उन्हाळ्यातले वेगळे हिवाळ्यातले
0: असं आहे ना? मान्सून मान्सून ट्रॅक्स वेगळे असतात. ते तर आजकाल नागपूर खूप बदललेलं. आजकाल लोक येतात पावसाची मजा घ्यायला. आजकाल यायला लागले तर रामटेकला येतात ते की मॅडम आम्हाला यायचं आहे आम्हाला पावसाची मजा आम्हाला भिजायचं आहे आम्हाला खूप गाणी पाहिजे हे पाहिजे ते तसेही पण त्याच्यासाठी पण येतात ते असतात. मग हिवाळ्याचे कॅम्प्स आमचे विंटर कॅम्प्स एकदम फेमस आहे म्हणजे राईट फ्रॉम ऑक्टोबर पासून तो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंत फेब पर्यंत आमचे कॅम्प्स चालतात. म्हणजे मोठे मोठे कॅम्प्स होतात आपल्याकडे ते आहे आणि मग समर कॅम्प म्हणजे हिमालयन कॅम्प्स.
1: खूप छान. एक प्रशिक्षक म्हणून काम करताना येणाऱ्या पिढीला आपण खूप काही देतो याचं समाधान वाटतं का?
0: खूप समाधान वाटतो ताई. आता एवढ्यात बघताय मुलं फिजिकली नाही मेंटली पण खूप वीक झाले आहे. त्यांना कुठे करायला गेले की त्यांना येस नोस असतो की करू शकू की नाही करू शकू. आम्ही जे स्पेशली जे अर्बन मुलं आहेत त्यांना आम्ही खूप बघतो ना खूप चॅलेंजेस आहे मॅडम. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे ते मेंटली सिक व्हायला लागलेले आहे. त्यांच्यासाठी ऍडव्हेंचर जो आहे ते हे ऍज अ थेरपी म्हणून युज होणार आहे आता.
1: खरंच
0: खूप आवश्यक.
1: डिप्रेशन पण खूप वाढत
0: मॅडम. आपल्या
1: छोट्या गोष्टी
0: आपल्या वेळेला आपल्याला डिप्रेशन शब्द तरी माहिती होता का आपल्याला? म्हणजे मी तर कधीच नाही ऐकला डिप्रेशन स्ट्रेस टेन्शन. जेव्हा आपण मोठे आपल्याला कोणी बोललंही जरी तसं तर ऐकलंय नाही तर एक झापडच राहायची की हे काय बोलते म्हणून
1: काय.
0: अदरवाईज कधीच नाही मी तर हे शब्दही नाही ऐकले. आता छोटा छोटा काही झाला आणि त्याच्यातनं मला असं वाटतं पालक पण सतत घरात असं तुला टेन्शन आलंय का? म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा बोलतात की तुम्हाला टेन्शन अरे मला तिकडे जायचं पण मला तर खूप स्ट्रेस आला मी कशी करणार काय तेव्हा ते सगळं ती व्हायब्रेशन सगळी कॅच होत राहतात. आधी ना आपल्याला बदलाव लागणार आहे मग मुलं बदलतील. तुमच्या घरातलं वातावरण असं नाही पाहिजे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळे म्हणजे आता स्वयंपाकी जर करायचं असेल तरी अरे काय करू मला कळत नाही एवढं इथपासून सुरुवात होते. म्हणजे बेसिक तुम्ही जर आपल्या घरचं वातावरण बदलला ना तुम्ही बोलताना अरे तू आला का शाळेतून थकला का तुम्ही जर त्याला थकला म्हटला तर मग प्रॉब्लेम होणार असं अरे आला का चला बरं हे करूया. तर ती जी एक स्विचिंग आहे ते तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. खूप आवश्यक आहे की तुम्ही ते स्विच करा. तुम्ही आधी स्वतःमध्ये ते चेंजेस आणा मग मुलं तसे बदलतीलच. आमच्या घरात कुठलेही नियम नाही बोर होणे किंवा थकणे किंवा असे आम्ही शब्दही वापरत नाही आमच्या डिक्शनरीमध्येच नाही आहे. त्याच्यामुळे मुलगी कधीही मोबाईलवर नसते ती तिचं वाचन खूप आहे ती खूप वाचते अगदी बुक वॉर्म आहे ती वाचत असते. आई आमचे वाचत राहतात. अमोलला पण आवड आहे म्हणजे घरचं वातावरण एकंदरीत असंच आहे की सगळे म्हणजे पॉझिटिव्हली एंगेज राहतात
1: आणि हे थोडं शिकण्यासारखं आहे.
0: खरंच मॅडम मी ऑब्झर्व करते की आधी तुम्हाला पालकांशी बोलतानाच मला खूप जाणवतो कारण मॅम जो हमने नाही किया म्हणजे जे आम्ही नाही केलं ते आमच्या मुलांनी करायला पाहिजे पण ते मग आम्ही जी मजा मस्तीने केली असं तसं तुम्ही त्यांना तयार करू नये.
1: खूप छान आहे. एक तर ते ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि कॅम्प आयोजक याकडे येणाऱ्या पिढीनं व्यावसायिक दृष्टिकोनातून बघता येईल का?
0: बिलकुल
1: जाता जाता आम्हाला हे जाणून
0: बघता येईल. काही कसं होणार आहे आता हळूहळू जे हे आपले सिटिंग जॉब्स आहे हे वाढत चालले आयटी इंडस्ट्री म्हणा कुठली इंडस्ट्री म्हणा. सकाळचा एक जो तास असतो ते तुम्ही जिम मध्ये असतो किंवा योग करता कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर बसून राहता. आपला कसं होतं आपण जॉब पण करतो पण घरी जाता जाता आपल्याकडे पिशव्या असतात आणि आजकाल कसं हल्ली बऱ्याच त्या एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये चांगलं पण आहे की सगळं आपल्याला मिळतो पण त्याच्यासाठी आपल्याला आता आवर्जून की वेंडर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला यावं लागणार आहे तुम्हाला बेसिक कोर्सेस करावं लागणार आहे आणि मग सगळ्या ज्या हे इनडोअर जे काम करणार आहे त्यांच्यासाठी असे वेगळे वेगळे कॅम्प्स घ्यावं लागणार आहे की आपल्याला कॅम्पसाठी येतात आहे आणि मग बेसिक फिटनेस होतात आहे मग बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स करता येईल आहे मग तुम्ही ऍज अ इन्स्ट्रक्टर म्हणून ऍज अ लीडर्स म्हणून कुठल्या कॉर्पोरेट कंपनीजला जॉईन करू शकता. खूप स्कोप्स आहेत फॉरेनमध्ये पण आणि भारतात पण खूप स्कोप्स.
1: खरंच. एकदा ते आपण आपल्या या महिलांना काय सांगणार की त्यांच्यासाठी सुद्धा हे कॅम्पिंग किती महत्वाचं आहे ऍडव्हेंचर कॅम्प्स किती महत्वाचे आहेत?
0: खूप महत्वाचे कारण जेव्हा आपला पहिला पार्ट असतो ते आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या मुलांबरोबर

0: आपण खूप एंगेज असतो. ठीक आहे, तो पाठ झाल्यानंतर जी आपली जी 35 प्लस वाली जी मिड लाईफ क्राइसिस आपल्याला येतं, आपल्याला वाटतं की आपली बकेट लिस्ट मध्ये खूप काही होतं, आपण हे नाही केलं ते नाही केलं, तर त्याच्यासाठी इट्स द बेस्ट टाइम. तुमचे मुलं मोठे झालेले असतात, थोडे इंडिपेंडेंट होतात, 10 वर्षाचे 15 वर्षाचे, दे आर सो इंडिपेंडेंट, होऊन जाते, ते त्यांचा करू शकता. मग तुम्हाला बाहेर निघायचं आहे, तुम्हाला अनोळखी लोकांशी बोलायचं आहे, तुमचे सोशल स्किल्स अजून डेव्हलप करायचं आहे, छोटे छोटे कॅम्पिंग करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे की तुम्ही आमच्याकडे, आम्ही छोटे छोटे कॅम्प्स करू. महिलांनी बाहेर निघणं हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग छान आपली पुढची पिढी पण छान घडवता येईल, कारण नाही तर त्याच ह्याच्यात राहिले ते आपले म्हणजे विचार पण तसेच होतात. तुम्ही बाहेर निघाले, दुसरे लोकांशी बोलले, इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकल्या, किंवा खूप काही शिकतो आपण बाहेर निघाल्यावर. माझा जो हा पूर्ण प्रवास आहे, म्हणजे मी तर एकदमच चंडीगड टू इकडे नागपूरलाच आले, पण त्याच्यातून मी खूप काही शिकले, खूप काही
1: म्हणजे प्रवास करत राहिलो.
0: प्रवास ट्रॅव्हलिंग खूप आवश्यक,
1: खूप गोष्टी शिकवतं. आणि मला असं वाटतं की आपल्या मैत्रिणीही या कॅम्पिंगच्या बाबतीत नक्कीच विचार करतील, हो ना,
0: म्हणजे करायलाच पाहिजे.
1: तर एकता ताई, खूप छान सांगितलं तुम्ही आपल्या मैत्रिणींना. तर एकता खंते, आपण इथे आलात आणि तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार ताई.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील हे सुरेल गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि आता वनिता मंड कार्यक्रमात परत वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठलंही ललित लेखन हा प्रत्येकच भाषेतील अतिशय उत्कट असा साहित्य प्रकार आहे. वाणी, शब्द आणि भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा ललितबंध ही कृती जन्माला येते. या ललित लेखनासाठी सौंदर्यदृष्टी आणि कल्पनाशक्ती उपजतच असणं फार महत्वाचं ठरतं, हो ना? चला तर अशाच एका ललित लेखनाचा आपण आस्वाद घेऊयात. साहित्य विश्व या आमच्या मालिकेत ऐकूया सुषमा मुलमुले यांचा ललित लेख.

अपूर्ण अंकांची बेरीज. निसर्ग हा फार मोठा खेळी आहे बरं का. किती विविध आणि अपरिमित गोष्टी त्याने या पृथ्वीतलावर निर्माण केल्या आहेत, पण त्यातही त्याने मोठी मेख मारून ठेवली आहे बरं. इथे कुणीही स्वयंपूर्ण नाही. नद्यांना जन्म घेण्यासाठी केवळ पाणी पुरेसं नसतं. धारेचं रूप घेण्यासाठी त्या पाण्याला गिरीशिखरांची आवश्यकता असते. पुढे विशाल प्रवाहात रूपांतरित होण्यासाठी त्या धारेला सखल प्रदेश लागतो. सागरात विसर्जित होण्यासाठी या प्रवाहाला त्याच्या दिशेनं उतार लागतो. तेव्हा कुठे नदीचा जन्म पूर्ण होतो. लेखक पुस्तके लिहितो, पण त्याला वाचक लाभला नाही तर ते लेखन अपूर्णच असतं. वाचक लाभला पण समीक्षक लाभला नाही तरीही ते अपूर्ण असतं. काही काही लेखकांना तर पुस्तकाला पुरस्कार लाभला नाही तर ते अपूर्णत्व मनात सतत सलत राहतं. नाटककाराने नाटक लिहून पूर्ण केलं, पण रंगमंचावर प्रयोग झाल्याशिवाय त्याची पूर्णता नाही. मग त्याला दिग्दर्शक लागतो, अभिनय करणारे कलाकार लागतात, नेपथ्यकार रंगभूषाकार लागतात, संगीतकार प्रकाश योजनाकार, अगदी घंटी वाजवून पडदा दूर करायला सुद्धा कुणीतरी लागतं. पण प्रेक्षक येत नाहीत तोवर ही सारी धडपड व्यर्थ असते. छायाचित्रे निघायला हवी असतात आणि वर्तमानपत्रात ती कौतुकासह छापूनही यायला हवी असतात. इतक्या अपूर्णांकांच्या बेरजात झाल्या की मग त्या नाटकाचा पूर्णांक होतो. पूर्णांक आणि अपूर्णांक या गणितीय संकल्पना आहेत. समजा तुमच्याकडे एक अख्खी पोळी आहे, तिचे तुम्ही चार समान तुकडे म्हणजेच चार भाग केले. त्यातील दोन भाग तुम्ही खाल्ले आणि एक भाग तुमच्या मुलीने खाल्ला, तर किती भाग शिल्लक राहिले किंवा किती पोळी शिल्लक राहिली असे आपल्या चिमुकल्या मेंदूला संकटात टाकणारे प्रश्न बालपणी गणिताच्या पुस्तकात असत. आठवतं ना, दोन चतुर्थांश पोळी तुम्ही खाल्लीत आणि एक चतुर्थांश पोळी मुलीने खाल्ली, त्यामुळे एक चतुर्थांश पोळी शिल्लक राहिली असं उत्तर आकडेमोड करून आपण काढत असू आणि गणित सुटल्याचा आनंद मिळवत असू. मानवी आयुष्य देखील काही सहज सुटणाऱ्या काही अवघड परीक्षेला सामोरं गेल्यावर प्रयत्नांती सुटणाऱ्या तर काही मात्र कितीही धडपड केली तरी कधीच न सुटणाऱ्या गणितांची प्रश्नपत्रिका असते. एक प्रश्न सुटल्याचा आनंद तुम्ही पूर्णपणे उपभोगतही नाही तर लगेच दुसरं गणित तुमच्या पुढ्यात येऊन उभं राहतं आणि म्हणतं, चल सोडव मला. अंकगणितातले प्रश्न बिचारे त्या मानाने सोपे, साध्या बेरजा वजाबाक्या गुणाकार आणि भागाकार. पण सोपे प्रश्न विचारेल तर ते आयुष्य कसलं. आयुष्य म्हणजे एकदम कडक परीक्षक. कठीण प्रश्नही विचारायचे आणि उत्तरं बरोबर आली तरी तुमची पद्धतच चुकली, पायऱ्या पायऱ्यांनी गेलाच नाहीत म्हणून गुणही कापायचे, असा हा खडूस परीक्षक. आपलं वय जसंजसं वाढत जातं तसतसे याचे प्रश्नही कठीण होत जातात. आता तो बीजगणितात शिरतो आणि आकड्यांना सोडून क्ष य अशा कधीही न बघितलेल्या ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला काही अंदाजच नाही अशा लोकांना आणून आपल्या पुढ्यात उभं करतो आणि म्हणतो, हां आता सोडव बघू हे समीकरण, क्ष अधिक दोन तृतीयांश य बरोबर 12. बाप रे, यातला क्ष हा आपला होऊ घातलेला नवरा असतो ज्याच्याबरोबर आता आपलं संपूर्ण आयुष्य एका छताखाली घालवायचं आहे, ज्याच्याशी आपले शारीरिक भावनिक आर्थिक संबंध कायमचे जोडायचे आहेत, असा आपला जीवनसाथी. त्याच्या सोबतीने आयुष्याचं समीकरण सोडवायचं. जमेल की नाही आपल्याला.
विवाहानंतर पुढ्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवताना हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागतं की गणिताच्या पुस्तकातल्या क्ष ची किंमत कदाचित पूर्णांकात येतही असेल, पण आयुष्यात आलेला हा क्ष मात्र अपूर्णांक आहे. याचं व्यवहार ज्ञान जरा कच्चच आहे. नाते संबंध याच्या लक्षातच राहत नाही.

व्यवस्थितपणाशी तर वाकडंच आहे या माणसाचं. लोकांकडे गेला की आपला घुम्यासारखा बसून राहतो आणि लोक याला शिष्ट समजतात, इत्यादी इत्यादी इत्यादी. आपण मग या अपूर्णांकाचा पूर्णांक करायला मनापासून धडपडू लागतो. प्रेमाने कधी समजावून, कधी चिडून भांडून त्याला बदलण्याचा प्रयत्न करू लागतो. पण शे, काही केल्या त्याच्यात सुधारणा होत नाही. आपण मग हा असाच, हा तसाच अशी विश्वासाच्या लोकांजवळ तक्रार करू लागतो. तिकडे त्याचंही हेच होत असतं. त्याची य दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, टापटिपीची आहे, पण आईच्या हातची चव

हाताला नाहीच. हिला सारखं बाहेर जायला हवं असतं. खरेदी हॉटेलिंगची जरा जास्तच आवड आहे. जो दिसेल त्याच्याशी अघळपघळ काय बोलत बसते. लोकांचे गैरसमज होतात ना अशानं. हे अंते प्रेमाने समजावून सांगणं बहुतेक क्ष मंडळींच्या शब्दकोशात नसतंच. त्यामुळे तोही आपल्या यला यावरून लेक्चर जोडतो, टोमणे मारतो, प्रकरण भांडणापर्यंत येतं. मित्र त्याला जगात सर्वात जवळचे असल्याने तिथे तो मोकळा होतो. घरातल्या गोष्टी अशा रीतीने घराबाहेर जातात. खरं तर क्ष आणि य हे दोघेही अपूर्णांक असतात, निसर्गनिर्मित अपूर्णांक. प्रकृती आणि पुरुष एकमेकांशिवाय त्यांना पुनरुत्पादन करता येत नाही. माणसाचं वंश सातत्य टिकवता येत नाही. संसाराचा डोलारा सांभाळता येत नाही. एकट्याने किंवा एकटीने घरातल्या आणि घराबाहेरील जबाबदाऱ्या सांभाळणं, नाते संबंध जपणं, सामाजिक दायित्व पार पाडणं सहज सोपं नसतं. एकाच जशा काही उणीवा काही दोष असतात, तसेच पण वेगळे दोष वेगळ्या प्रकारच्या उणीवा दुसऱ्यातही असतात. स्वतःमधील या अपूर्णत्वाची जाणीव नसेल तर संसार सुखाचा न होता कटकटींचा होतो, सामंजस्याचा न होता वितंडवादांचा होतो, कधीकधी विस्कटतो, मोडतो सुद्धा. याचे परिणाम त्या दोघांसह त्यांच्या वर्तुळातल्या लोकांनाही कमी अधिक प्रमाणात भोगावे लागतात. आज घटस्फोटांचं आणि विवाहोत्तर करावया लागणाऱ्या तडजोडींना घाबरून अविवाहित राहू पाहणाऱ्या तरुण पिढीचं वाढलेलं प्रमाण घाबरवून टाकणारं आहे. आपण एक अपूर्णांक आहोत याचं भान जागं असणं हे बऱ्याच समस्यांवरील, बऱ्याच प्रमाणातील समाधानकारक उत्तर असू शकतं. खरं तर बरं, हा क्ष आपल्या आयुष्यात एकटा येत नाही, त्याच्याबरोबर र ल व ह ळ ज्ञ अशी भली मोठी फौज असते. यातील प्रत्येकजण स्वतःला पूर्णांक समजणारा अपूर्णांक असतो. ही आणखी एक गंमत. म्हणजे आपलं समीकरण आता क्ष अधिक 2/3 य बरोबर 12 असं न राहता क्ष अधिक 2/3 य अधिक 1/2 व अधिक 5/7 ह इत्यादी इत्यादी इत्यादी बरोबर काहीतरी अनाकलनीय उत्तर असं होऊन बसतं. एकूणातच मानवी नातेसंबंध हा अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीचा विषय आहे. त्यामुळे सासू सून, नणन भावजय, जावा जावा, भाऊ भाऊ, मेहुणा जावई इतकंच काय, आई वडील आणि मुलगी किंवा मुलगा या नैसर्गिक नात्यांमध्येही विविध आयामी संघर्ष उभे राहतात. या समीकरणांवर गणितातल्यासारखी ठोस उत्तरं नसतात, तर त्या त्यावेळी असलेली परिस्थिती तुम्ही दिलेली उत्तरं योग्य की अयोग्य हे ठरवत असते. कधीकधी तर काही काळ गेल्यानंतर आपलं उत्तर त्यावेळी चुकलं होतं हे लक्षात येतं, पण मागे फिरता येत नाही. बाण सुटून गेले असतात, जखमा बुजल्या तरी त्यांचे व्रण कायम असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अपूर्णांकांची सतत बेरीज करीत राहिलो, त्यांच्यातलं चांगलं घेत राहिलो, सकारात्मक राहिलो, तर मात्र आपल्या व्यक्तिमत्वातल्या बऱ्याच उणीवा आपल्याला दूर करता येतात. पूर्णांक होता आलं नाही तरी आनंद आणि समाधानाचं पारडं जड करता येतं. आयुष्यात वजाबाक्याही होतात. काही वजाबाक्या काळ करतो, पण काही अपूर्णांकांना आपल्याला नाईलाजाने आपल्या आयुष्यातून वजा करावं लागतं. समीकरणाच्या समतोलासाठी या वजाबाक्या आवश्यक असतात. या जितक्या शांतपणे सहजपणे करू शकू तितका मनस्ताप आणि दुःख कमी होणार असतं. आयुष्याच्या अखेरीस मात्र हे समीकरण आपल्या हाती राहत नाही, ते जगाचं नियंत्रण

करणाऱ्या परमशक्तीच्या हाती जातं. वेळ आली की एका झटक्यात ती शक्ती हे समीकरण सोडवते. आता मात्र समीकरणाचं उत्तर केवळ शून्य आणि शून्य हेच असतं. अवकाशाच्या विराट पोकळीत विरून जाणारं एक शून्य.

0: विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: करे.
3: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्येचा.
2: अमावस्येचा
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
2: हो.
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
2: अच्छा,
3: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
2: बर.
3: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
2: अच्छा.
3: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
2: अच्छा.
3: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
2: हा,
3: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
2: अच्छा.
3: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
2: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
3: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स
2: करेक्ट करेक्ट
3: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स?
2: हो हो,
3: बरोबर ना.
2: बरोबर बरोबर.
3: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
2: आहे.
3: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
2: बरोबर.
3: देवानी दिलेले आहे.
2: हो.
3: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही, त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
2: खरे.
3: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
2: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
3: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
2: अच्छा.
3: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
2: वा वा वा.
3: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
2: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
3: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
2: अच्छा.
3: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
2: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
3: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी

0: किंमतीची त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानन लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202 44 78 286 किंवा 0202 44 80 135.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला जितेंद्र घोडके सराफ. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. 5:30 वाजले आहे. युवावाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, इतिहास हा भविष्याचा आरसा असतो असं म्हणतात. या आरशाकडे आपण ज्या नजरेने पाहू त्याप्रमाणे आपल्याला प्रतिमा मिळत असते. खर तर इतिहासातून मिळणाऱ्या प्रेरणा या वर्तमानातील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यातील वाटचालींसाठी प्रेरणादायी ठरतात. आपण इतिहासात डोकावून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक इतिहासवीरांनी प्रचंड मोठा असा प्रेरणादायी इतिहास निर्माण केलाय. आणि त्यातीलच एक इतिहासवीर म्हणजे धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. दिनांक 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं. त्यामुळे राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. ते अत्यंत देखणे आणि शूर. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण शंभूराजांना लहान वयातच कळल्या तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी 9 वर्षांच्या शंभूराजांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेलं होतं. हळूहळू शंभूराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज होत गेले. 16 जानेवारी 1681 साली छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 1682 साली औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचं सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होतं. परंतु संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाताने झुंज दिली. मित्रांनो, संभाजी महाराज हे धाडसी आणि हजरजबाबी. राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सगळ्या बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर होता हे आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे त्यांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो. अशा या थोर, धाडसी, शूर छाव्याचं म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं 11 मार्च 1689 रोजी दुःखद निधन झालं. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त नागपूर आकाशवाणीतर्फे त्रिवार

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवाणी कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: त्याही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. मित्रांनो, भारतीय हवाई दल IAF आणि DRDOने 7 आणि 8 मे 2026 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीजवळ टॅक्टिकल ॲडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन तारा या ग्लाइड वेपनची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. तारा हे एक स्वदेशी किफायतशीर मॉड्युलर किट आहे जे पारंपरिक अनगायडेड बॉम्बचे रूपांतर उच्च अचूकतेच्या प्रिसिजन गायडेड दारुगोळ्यात करतं. ही प्रणाली संहारकता वाढवते ज्यामुळे विमानांना शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींना चुकवून लांब अंतरावरून बॉम्ब टाकता येतात. यानंतर स्पेस एक्सने 7 मे 2026 रोजी दक्षिण टेक्सासमधील स्टार बेस येथे Virgin 3 अर्थात V3 सुपर हेवी बूस्टर 19 ची 33 इंजिनांची संपूर्ण कालावधीची स्टॅटिक फायर चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली, जी संभाव्यतः मे महिन्याच्या मध्यात प्रक्षेपित होणाऱ्या आगामी फ्लाईट 12 साठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या V3 बूस्टरमध्ये वाढीव शक्तीसाठी सुधारित रॅप्टर इंजिने आहेत आणि चाचण्यांनी त्याच्या उड्डाणासाठीच्या सज्जतेची पुष्टी केली आहे. यापुढे सर डेव्हिड ॲटनबरो, एक सुप्रसिद्ध ब्रिटिश प्रसारक आणि निसर्गतज्ञ, यांनी 8 मे 2026 रोजी त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला. BBCमध्ये 7 दशकांपेक्षा जास्त काळ पसरलेल्या त्यांच्या कारकिर्दीत ते निसर्गाच्या जगासाठी जागतिक आवाज बनले आहेत. उत्सुक वन्यजीव प्रस्तुतकारापासून ते हवामान कृतीचे एक प्रभावी पुरस्कर्ते होण्यापर्यंत त्यांचा हा प्रवास राहिला आहे. मित्रांनो, मे महिन्यातला दुसरा रविवार अर्थात 10 मे रोजी जगभरात मदर्स डे उत्साहात साजरा केला गेला. तर मंडळी, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेद विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार.

0: आत्ताचा पण सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत. आता ऐकूया वेगळ्या वाटा या मालिके अंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाला घेऊन आलेलो आहोत जो तुमच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. तुम्हाला माहिती आहे का, तुमची हस्ताक्षर शैली म्हणजेच आपली हँड रायटिंग स्किल हे फक्त कागदावरचे काही शब्द नसून ते तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि स्वभाव सांगणारा एक आरसा आहे. हो, मी अगदी खरं बोलतेय बरं का. आज आपल्यासोबत आहेत याच क्षेत्रातील तज्ज्ञ ग्राफोलॉजिस्ट श्री सतीश चावजी सर. ते आपल्याला आपल्या हस्ताक्षरातील दडलेले रहस्य उघडणार आहे. सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय.
2: ग्राफोलॉजी म्हणजे टू ग्राफ म्हणजे लिहिणे, लॉजी म्हणजे त्याचा अभ्यास, म्हणजे आपण जे लिहितो त्याचा जे हँडरायटिंग आहे आपण त्याचा अभ्यास करतो त्याला ग्राफोलॉजी म्हणतात. ज्यातनं आपण व्यक्तिमत्व, व्यक्तित्व, माणसाचा स्वभाव, त्यांच्या सवयी या सगळ्या आपण त्यातनं पाहू शकतो.
1: ग्राफोलॉजी मधून आपला स्वभाव कळतो असं म्हणायला हरकत नाही.
2: हरकत नाही,
1: पण असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं.
2: नाही, बरोबर आहे ना मॅडम. कसं आहे की ग्राफोलॉजी ही थॉट प्रोसेस आहे, म्हणजे आपण जो विचार करतो. जसं आपल्याला एखाद्या वेळा राग आला असेल आणि तुम्हाला मी लिहायला सांगितलं, तुमचं लिहिताना तुमचं प्रेशर वाढेल किंवा प्रेशर एवढं वाढेल की तुमचं कागद सुद्धा फाटून जाईल.
1: हो, अगदी
2: बरोबर आहे. तर प्रेशर वाढलं तुमचं लिहिण्याचं, तर त्यातनं मला कळतं की हा माणूस थोडा रागीट स्वभावाचा आहे, किंवा प्रेशर कमी असेल तर समजतो की हा मवाळ स्वभावाचा माणूस आहे. तर प्रेशरहून सुद्धा माणसाचं व्यक्तिमत्व तुम्हाला कळू शकतं. असे अनेक पैलू आहेत, हा एकच पैलू नाही आहे. ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर पूर्ण अल्फाबेट, 26 अल्फाबेट याच्यामध्ये काही ना काही लपलेलं आहे.
1: पण अल्फाबेट जसं तुम्ही म्हणालात, ते मोठे अल्फाबेट्स असतात आणि स्मॉल अल्फाबेट्स असतात, तर त्यावर पण अवलंबून असतं का.
2: कसं आहे की आपण जेव्हा रायटिंग करतो तेव्हा इंग्लिशमध्ये, तर आपण स्मॉल लेटर्स यूज करतो. आता याच्यामध्ये कसं एक पेज कन्सेप्ट आहे, ज्याच्यात अप्पर झोन, मिडल झोन आणि लोअर झोन. ठीक आहे, जी जे वाय झेड पी क्यू हे जे शब्द आहेत हे मिडल आणि लोअर झोनचे आहेत. ठीक आहे, जसं ए मिडल आणि अप्पर झोनचं आहे. तर नॉर्मली आपण कॅपिटल वापरतच नाही आपली त्यांना, फक्त जेव्हा नाऊन वगैरे आलं त्यावेळेला आपण कॅपिटल घेतो आपण. अदरवाईज आपली डेली जी एनर्जी असते ती म्हणजे स्मॉल लेटर्स. तर स्मॉल लेटर्स वरूनच आपण पाहत असतो की यांचे व्यक्तित्व काय आहे.
1: कोणी कोणी लिहिताना असं डाव्या बाजूला लिहितात, किंवा कोणी कोणी उजव्या बाजूला स्लॅन्ट झालेलं लिहितात, कोणी कर्सिव्ह पण लिहायचं असेल तरी सरळ लिहितात, तर त्याचा पण काही प्रभाव होतो.
2: वा वा, प्रश्नच नाही. कसं असतं की पेज कन्सेप्ट मध्ये समजा आपण पेज घेतलं एक आणि त्या पेज

0: म्हणजे समास असतो, चारी बाजूने वरचा समास, खालचा समास, लेफ्ट अँड राईट दोन्हीकडचा. आता लिहित असताना समजा एखादा लेखक, ज्याला आपण जो लिहितो आपण लेखक म्हणू आपण त्याला, जर तो खूप डावीकडे लिहित असेल तर तो रूटशी कनेक्टेड आहे. जे तो कुठेही बाहेर गेला नोकरीच्या निमित्ताने परदेशात जरी गेला तर तो आपल्या इंडियामध्ये येऊन माझं घर माझं गाव असंच बोलतो, माझी आई माझी आजी आजोबा माझी बहीण भाऊ हेच बघेल तो. समजा हा राईट मी लिहिणारा असला तर त्या ठिकाणी हा फ्युचरिस्टिक असतो, त्याला नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्याला काहीतरी कामगिरी करण्याची इच्छा असते. आणि जे वरतून म्हणजे वरचा जो समास आहे खालचा समास आहे, जर वरपासून खालपर्यंत लिहित असेल तर असा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी असतो, याचे कामं सक्सेसफुल होतीलच याची गॅरंटी नाही, कारण याला नियम नाही आहेत, हा नियम पाळत नाही आहे. कारण नियम पाळणं आवश्यक आहे, लिखाणं सुद्धा तसे नियम आहेत की कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे. आणि कसं आहे की आपल्याला जे अल्फाबेट शिकवले आहेत तसं आपण लिहित नाही, प्रत्येकाचे अल्फाबेट वेगवेगळे आहेत. आता एखादा अल्फाबेट घेऊन सांगतो उदाहरणाचं मी, की आता मी अल्फाबेट ए काढला आणि त्याला समजा स्टार्टिंग स्ट्रोक आहे, ठीक आहे. एखादा अल्फाबेट घेतला मी हे नॉर्मली घेत असतो प्रत्येकाच्यामध्येच, इंटरनल स्ट्रक्चर जर डिस्टर्ब झाला असेल तर असे लोक जे आहेत ज्यांचा इंटरनल स्ट्रक्चर लेफ्टकडनं डिस्टर्ब झाला आहे तर असे लोक महिलांविषयी म्हणजे अबाउट अपोजिट सेक्स ते चिडखोर असतात,
1: अच्छा
0: ठीक आहे. आणि ज्यांचं राईटला लूप आला असेल तर असे लोक पुरुषांविषयी म्हणजे हेटफुल असतात, तर त्याच्यामध्ये हा ट्रेट आढळतो. आता या ए मध्ये बरेचसे आपले आहेत, असं एकच नाही, कसं की रेफरन्स मध्ये आपल्याला सांगतात ना की कुठे गायला आपल्या, कारण ओव्हरऑल आपण रायटिंग बघत असतो. आता जसं मी ओपन ए म्हटला किंवा ओपन ओ म्हटला किंवा ओपन जी म्हटला, असे बरेचसे लेटर्स ओपन होतात तर त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. आणि याशिवाय तुमचं जे रायटिंग असतं, जसं तुम्ही अल्फाबेट लिहित असतात तर त्यावेळेला तुमचं अँग्युलर रायटिंग जर तुम्ही करत असाल, गार्डलाईन लिहित असाल किंवा आर्केड, असे तीन प्रकार प्रमुख त्याचे प्रकार आहेत. तर जो अँग्युलर रायटिंग करतो तो नॉर्मली तापट स्वभावाचा असतो, तापट इन द सेन्स की तो चिडका आहे रागट रागीट असं नाही, त्याला परफेक्शन हवं असतं असं म्हणायला हरकत नाही, ठीक आहे. आणि हा डिसिप्लिन असतो. जे लोक गार्डलाईन देतात म्हणजे फुलांची माळ जशी असते तसं जर लिहित असतील तर हे लोक मवाळ असतात, या लोकांना कोणीही यूज करू शकतं, म्हणजे यूज अँड थ्रो यांचा जास्ती होऊ शकतो. दुसरी गोष्ट, अशा लोकांना आम्ही सजेस्ट करतो की त्यांनी व्यवसाय करू नये, कारण व्यवसाय जर केलं की त्यांची फसवणूक होण्याचे चान्सेस जास्ती असतात.
1: पण हे मग भावना सगळ्यात समजून येतात असं म्हणायला हरकत नाही आपल्या. सिग्नेचर ही जी असते ही आपलं भविष्य घडवते असं म्हणतात, तर सिग्नेचर कशी असायला हवी?
0: आता कसं आहे, सिग्नेचर मध्ये चार अस्पेक्ट आहेत, तुम्ही, तुमची आई, तुमचे वडील आणि तुमचा समाज, हे सगळे त्यात कव्हर झाले पाहिजे. आता बऱ्याचशा सिग्नेचर ज्या फॅन्सी बघितले आहेत मी, म्हणजे माझ्याकडे जेवढे येतात आणि ते अगदी छान, अगदी इतक्या म्हणजे तावानी काढतात सिग्नेचर ती, की त्यांना वाटतं की मी गेली सिग्नेचर बेस्ट आहे. आणि त्यात व्हेरिएशन येत असतं, म्हणजे एकच सिग्नेचर म्हणजे राहत नाही, दोन तीन चार सिग्नेचर त्यांच्या होऊन जातात थ्रू आउट त्यांच्या त्या स्पॅनमध्ये. तर मी त्यांना सांगतो की तुमचं जे तुम्ही हे जे करता सिग्नेचर जे करता तर ते करत असताना तुमचं अल्फाबेट जे आहे ते क्लिअरली आलं पाहिजे. आणि तुमचं पहिलं जे पर्सनल प्रोनाऊन आय हा केव्हाही मोठा निघाला पाहिजे, म्हणजे तुमचं जे नाव असेल, जर माझं नाव सतीश आहे तर माझा एस मी मोठा काढला पाहिजे आणि बाकीचे अक्षर जे आहे त्या तुलनेमध्ये 50% किंवा त्याहून लहान काढले पाहिजे.
1: अच्छा,
0: हे तर महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, अंडरस्कोर द्यावा की देऊ नये हे डिपेंड्स अपॉन युअर हँडरायटिंग, म्हणजे तुमचं हँडरायटिंग कसं आहे त्यावर डिपेंड करतं की अँड डॉट्स, ते डॉट्स मी कुठे द्यावेत आणि कशा करता द्यावेत त्याला पण मिनिंग आहे, हा एक वेगळा विषयच आहे.
1: अच्छा, सिग्नेचर काढताना काही अल्फाबेट्स खाली येतात काही वर येतात, मग ते कटल्या जातात आपण लाईन काढतो तर ते योग्य आहे?
0: नाही, तुमची सिग्नेचर कट व्हायलाच नको.
1: अच्छा,
0: आणि कोणाची सिग्नेचर तुमचा खोडखाड असेल तर त्यात सुसाइडल टेंडन्सी पण राहू शकते, इट डिपेंड त्यांनी कशी केली आहे ती. आणि काही काही लोक सिग्नेचर करून खालती रेष ओढतात, ती मागे रेष घेऊन पुन्हा पुढे येतात, तसं पण करू नये.
1: पण मग सर, या सगळ्यातनं जर कोणाचं चुकीचं असेल काही तर त्याला त्यातनं बाहेर निघता येतं का?
0: हो, का नाही निघतात. जर तुम्ही ग्रॅफोथेरपी केली, कसं आहे मॅडम की 21 डेज, 42 डेज आणि 90 डेज एवढी प्रॅक्टिस करावी लागते. 21 डेज जे आहे ते कशा करताय की तुम्हाला ती सवय व्हावी, ठीक आहे. त्यानंतर ते तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये गेलं पाहिजे, कारण हा कसं आहे की सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड हा विषय जो आधारित आहे याचं मेन जे आहे ते सबकॉन्शियस माइंड आहे. म्हणजे आता आपण कॉन्शियस आपल्याला माहिती आहे, पण सबकॉन्शियस माइंड हे 24 तास तुमचं जिवंत असतं, जसं श्वास घेणे, पापणी आपण लवतो. तर हे जे प्रकार आहेत हे सबकॉन्शियस माइंड होतं, आता जाणवत पण नाही आहे. सबकॉन्शियस माइंडवर हा विषय जो तो आधारित आहे, तर म्हणजे थॉट प्रोसेस, ठीक आहे ना. आता आम्ही जेव्हा रायटिंग बघतो तर आम्हाला ते जाणवतं की हा कुठल्या कॅटेगरीत बसणार आहे आणि जे ट्रेट आहे ते काय काय इतके बिघडतात आहेत. फॉर एक्झाम्पल, रायटिंग करताना समजा झिगझॅग येत असेल, कर्व फॉर्म होत असतील, म्हणजे कॉनकेव्ह किंवा कॉन्व्हेक्स जर कर्व फॉर्म असतील, ज्यांचे कर्व असे येतात म्हणजे कॉन्व्हेक्स म्हणून पण आहे सध्या, म्हणजे खालतून भाग उथळ आहे असं आपण जर बघितलं, तर ही व्यक्ती कुठलंही काम करत असताना म्हणजे कुठलंही काम करायला दिलं की इलेक्ट्रिकचं बिल तू भरायला जा, तर हा जोपर्यंत जी डेट येत नाही तोपर्यंत बिल भरणार नाही. त्याकरता तो लाख शिव्या खाऊन घेईल घरच्या लोकांच्या बोलणे ऐकून घेईल, पण तरी पण तो, पण याची खासियत अशी आहे की हा जाऊन तो वेळेत काम करेल, मग वादळ उद्या पाऊस उद्या काही उद्या तो काम ते पूर्ण करेल. पण हा जर कॉन्व्हेक्स असेल तर हा माणूस काम करणारच नाही, कॉन्केव्ह झाला असेल इट्स ओके, हे

0: चालतं की हा माणूस काम करेलच. म्हणजे तुम्हाला पण आपली मुलं ओळखायची आहेत, आपल्या हॅबिट्स ओळखायच्या आहेत, स्त्रिया आहेत नवऱ्यांना ओळखायचं आहे, तर त्याच्याकरता शास्त्र चांगलं आहे. किंवा नवऱ्याला पण बायको ओळखायची आहे, त्याच्याकरता पण चांगलं शास्त्र आहे. म्हणजे तुम्ही कसं की एकमेकांना अचूक पाहू शकता आणि आपल्यातल्या उणीवा काय आहेत त्या आपण काढू शकतो आणि ग्रॅफोथेरपी करून त्या पण सुधारू शकतो.
1: पण याच्यामुळे आजकाल आपण बरेच बघायला मिळतो की डिवोर्स केसेस खूप वाढलेले आहेत. म्हणजे नातेसंबंध टिकणं फार कठीण झालेलं आहे.
0: बरोबर.
1: तर या ग्रॅफोलॉजीचा या गोष्टींमध्ये पण उपयोग होऊ शकतो.
0: बिलकुल होऊ शकतो. आता बघा कसं आहे माहिती का, की ग्रॅफोलॉजी हा सुद्धा एक अँगल आहे. आता हळूहळू लोकांना समजतोय. आता मी बरेचदा सांगतो हे मी की तुम्ही हँड रायटिंग मॅच करा. कसं असतं की मी तुम्हाला जसं म्हणतो स्लांटचा विषय तुम्हाला म्हटलं होतं, तुम्हाला हा अल्फाबेट ए सांगितला होता जो इंटरनल स्ट्रक्चर समजा डिस्टर्ब असेल तर या ठिकाणी भांडणं होणारच. तर हे जे वाद विवाद छोटे मोठे तर यातनं तुम्हाला जाणवतील. पण समजा जर तर इंटरनल स्ट्रक्चर जास्ती डिस्टर्ब झालं असेल त्या ठिकाणी तर हे वाद विकोपात जातात. त्याच्याकरता दुसरं एक ट्रेट असं आहे की रायटिंग करताना जर स्लांट ज्याला म्हणतो आपण की लेफ्ट म्हणजे स्लांटिंग टुवर्स लेफ्ट स्ट्रेट किंवा राईट, जर समजा एखाद्या दोघांपैकी मेल किंवा फिमेलचं जर रायटिंग समजा जर स्लांट बिघडलं असेल तर त्यांचं जमणारच नाही. कारण कुठेतरी ती रेष जाऊन मिळाली पाहिजे. म्हणजे हा जो स्पॅन आहे हा त्यांना मिळाला पाहिजे एकमेकांना समजून घेण्याकरता. इथे ज्या ठिकाणी अँगल मिळत असेल त्या ठिकाणी त्यांचं कुठेतरी सुधारण्याची शक्यता आहे. जर समजा एखादा स्लांट लेफ्टला आणि एखादा राईटला आहे तर त्यांच्या मध्ये डायव्हर्शन चान्सेस जास्ती असतात. म्हणजे आम्ही पाहिले आहे त्याचे.
1: अच्छा.
0: म्हणजे या ठिकाणी आम्ही जेव्हा चेक करतो तर त्यावेळेला जाणवतो की हे बघायला हवं होतं. म्हणजे माझ्याकडे येणारे क्लायंट्स मी म्हणजे सांगतो आमचं पटतच नाही. मी म्हटलं तुम्ही रायटिंग करा कुठे. आता माझ्याकडे मी शाळेचं काम करतो, माझ्या पुस्तकांना सप्लायचं काम होतं माझं. त्यावेळेला पूर्ण भंडाराची शाळेचे प्रिन्सिपल डायरेक्टर सगळे माझ्याकडे आले होते. आल्यानंतर ते म्हणे आमच्याकडे पैसाच नाही हो सर म्हणे. आणि त्यांनी जेव्हा माझ्याकडे रायटिंग केलं मी त्यांना लगेच म्हटलं की मॅडम पैसा नाही असं होऊ शकत नाही. कसं काय म्हणतो तुम्ही रायटिंग सांगते मला. तर हे तर दिसतं त्याच्यामध्ये.
1: अच्छा.
0: म्हणजे मनी मनी जो तुमचं आर्थिक स्थिती कशी आहे हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते ग्राफिक तुम्हाला काम करते. कसं की अल्फाबेट वाय आहे, अल्फाबेट वायचा खालचा लूप. हा लूप काढत असताना तुम्ही लूप कसा काढलाय यावर डिपेंड करतो तुमची इकॉनॉमी कशी आहे हा एक भाग झाला. ती मोठी असेल तर बॅगेजेस किती आहेत, कर्ज किती तुमच्यावरती ते पण दिसतं. वाय आणि जी हे दोन अल्फाबेट असे आहेत कारण की ते लोअर झोनचे आहेत. लोअर झोन म्हणजे तुमची जी अपेक्षा असते की मी जीवनामध्ये काय करायचं आणि त्याकडे तुम्ही धडपडत असता आणि त्याकरता तुम्ही नाना विविध प्रकारे तुम्ही मार्ग निवडता. पण ते सगळे मार्ग चांगलेच असतील असं काही महत्वाचं नाहीये. तर ते तुमच्या हँडरायटिंग मध्ये दिसणार की तुम्ही काय करताय.
1: सर आता हे सगळ्या भावनेंचा इमोशन्सचा सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला, नातेसंबंधांचा पण विचार केला. पण एखाद्या जर तरुणाला आपलं करिअर निश्चित करायचं असेल तर त्याच्या हँडरायटिंग वरून कळतं का की तो कुठल्या करिअरमध्ये जाऊ शकतो.
0: हो. कसं असतं की ज्यांची हँडरायटिंग कसं असतं की आम्ही एक फॉन्ट ठरवलाय की कुठल्या साईजला ते असायला पाहिजे हँडरायटिंग. आज समजा एखाद्या हँडरायटिंग मोठा आहे खूप मोठा आहे तर असा व्यक्ती जो आहे तो नॉर्मली तो जॉबच करतो.
1: अच्छा.
0: ठीक आहे. ज्यांची अक्षरं बारीक असतात ते सायंटिस्ट म्हणजे तत्सम सेवेमध्ये जातात ते लोक. आणि ज्यांचे रायटिंग करत असताना अप्पर झोन जर मोठा असेल तर ते जे इंटेलिजंट काम असतात जे डोक्याचे काम आहेत म्हणजे डॉक्टर्स आर्किटेक्ट असे ते कामं करू शकतात. की ज्यांना इमॅजिन करायचं आहे की एखादी जागा आहे आणि त्यांनी बिल्डिंग बांधायची ती त्या जागेमध्ये बेस्ट कशी करता येईल तर ते तो करू शकतो. म्हणजे त्याला म्हणतात की हा जो अप्पर झोन आहे अप्पर झोन त्याला वरचा झोन म्हणतो हा तर हा झोन मोठा असला पाहिजे लिहिताना. आता कसं आहे की आपलं हे ऑडिओ असल्यामुळे कसं कळणार नाही म्हणजे श्रोत्यांना पण कन्फ्युजन होईल. जर तुम्ही गुगल केलं त्यावर बरीशी माहिती आहे या विषयावरती. आता काही वाद नाही आहे. त्यात पण तुम्ही पाहू शकता की अप्पर झोन म्हणजे काय, मिडल झोन म्हणजे काय आणि लोअर झोन म्हणजे काय. लोअर झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे, मिडल झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे, अप्पर झोन मधले अक्षर कसे काढावेत, आपले अक्षर कसे आहेत आणि आपण ते कसे लिहितो आहोत. मग त्याच्यामध्ये कसं आहे की आमचे काही सिद्धांत आहे आम्ही त्या सिद्धांतात त्याला बसवतो आणि त्यानुसार जर लिहिलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगलं एक कलाटणीच मिळेल चांगली बियॉन्ड युअर इमॅजिनेशन.
1: सर काही काही लोकांचे जेव्हा आपण अक्षरं बघतो ते अक्षर इतके सुरेख असतात की आपल्याला ते बघूनच प्रसन्न वाटतं. पण काही लोकांचे अक्षर असे असतात की काहीच कळत नाहीये असंही असतं. तर त्या लोकांचा स्वभाव खूपच छान किंवा खूपच वाईट असा ठरू शकतो का.
0: बघा अक्षर चांगले असणं खूप चांगले असणं हे पण चांगलं नाहीये. कारण एखादी गोष्ट खूप चांगली असतं पण चांगलं नसतं. आणि एखाद्याचे अक्षर खराब आहे म्हणून तो खराब असतो असं पण नसतं.
1: बरोबर.
0: ठीक आहे. आता तो लिहितो कसं आहे. जर समजा तुम्हाला लिहिताना जाणवतं की हे अक्षर घाबरट आहेत म्हणजे स्लो रायटिंग स्लो झालं आहे किंवा लिहिताना असा क्रॅम्प येतो ना हातामध्ये असं जाणवलं तर समजायचं की हा भित्रट आहे घाबरट आहे. तो किती हिंमत दाखवत असेल तरी पण तो आतून पूर्ण पोखरलेला आहे की त्याला भीतीने तो पूर्ण पोखरलेला आहे तो, तर ते तुमच्या हँडरायटिंगमध्ये जाणवतं ते. जर त्यांची अक्षरं समजा एक साधारण 3 mm 4 mm असतील तर ते ॲव्हरेज असतात ते. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅफोथेरपी करून तुम्ही ते सुधारू शकता ते. म्हणजे त्याला जे करायचं असेल, ज्या जसं आता माझ्याकडे काही लोक येतात त्यांच्या कोणाला आजकाल तर कसं आहे की JEE नीट याच्यावर जास्ती फोकस आहे सगळ्यांचा. आता जे मुलं नीट करू शकत नाहीत त्यांना सुद्धा आई वडील जबरदस्तीने किंवा मग त्यांनी केलंय म्हणून करावं म्हणून ते टाकतात असे माझे अनुभव आहेत. ते पर्यंत मी जेव्हा त्यांचं हँडरायटिंग बघतो, कारण मी एक फॉर्म भरतो ज्यावेळेला त्यांच्याकडनं, तर तेव्हा मला लगेच कळतं करणार आहे की नाही.
1: अच्छा,
0: ठीक आहे. आता आपल्याला त्यांना म्हणता येत नाही कारण आई वडिलांचं प्रेम असतं. तसंच तुम्हाला मी पुन्हा एक सांगतो मी की जसं अल्फाबेट आर आहे, आता आर काढत असताना आपण तो काढला असेल पक्ष्यासारखा ज्याला खालतून गोल आलाय, ठीक आहे. आता हा जो आहे याच्यामध्ये गुड क्वालिटी आहे आणि पण याचं जे एक्सेप्टन्स आहे समाजामध्ये ते ॲव्हरेज असतं, म्हणजे खूप असेलच असं काही गरजेचं नाही आहे. दुसरा आपण आर काढला पक्षासारखाच, पण त्याचं लूप फॉर्मेशन आहे ते कमी आहे, लूप छोटा आहे त्याचा. तर असे जे आहे त्यांना जे शिकवलं तेवढंच तो करणार. म्हणजे कशा करता की फक्त परिषद पास

0: विषय संपला त्याचा, ठीक आहे. आणि पण हे पण लोक वेल ऍक्सेप्टेड असतात कारण फॉलोअर असतात. जर आर रेश काढून रिट्रेस केला असेल तर यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नसते,
1: ठीक आहे.
0: आणि आर जर आपण आता याला काय म्हणता येईल की हा आर काढल्यानंतर ज्याला आपण एक अँगल फॉर्म करतो,
1: दोन लूप,
0: दोन लूप म्हणण्यापेक्षा आपण याला दोन हाफ सर्कल जे काढतो आपण, दोन म्हणजे आर काढून वरती लिहिल्यानंतर श्री काढतो म्हणून, तसं करताना जर दोन हाफ सर्कल काढले, ठीक आहे. आता श्रोत्यांना कळेल तुम्ही काय सांगतोय ते. एक रेष आपण श्री करता जी काढतो तीच खालती आणून पुन्हा हाफ सर्कल आणि परत एक हाफ सर्कल काढला आपण, त्यात जर अँगल फॉर्म झाला, अँगल फॉर्म झाला असेल, तर असे जर लोक असतात ते हे लोक सोशल असतात संबंधामध्ये, ज्या ठिकाणी अँगल फॉर्म झालेला नाही आहे, ज्यांच्यामध्ये अँगल फॉर्म झाला आहे, तर ते लोक चिडके असतात आणि हे कसं की क्रिटिसाइज करतात. मग असे आर काढणारे जर तुमचा स्टुडंट असेल तर त्यांनी दुसरा आर काढावा, म्हणजे पक्षासारखा पण ज्याचा लूप लहान आहे असा आर काढावा.
1: सर, जाता जाता आमच्या तरुण मंडळीला तुम्ही काय संदेश द्याल?
0: मला हे सांगावंसं वाटेल की ग्रॅफोलॉजी हा जो विषय आहे हा प्रत्येकाने शिकण्याचा प्रयत्न करावा सगळ्यात पहिले, एवढ्या करता की आताचं जग फार फास्ट चाललं आहे आणि आता जे कुठे आता नोकरी करणार तर जे कोणी तुम्हाला नोकरी ठेवणार म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर, तर त्या ठिकाणी तुम्ही स्किल्ड असायला पाहिजे. आता स्किल डेव्हलप करण्याकरता तुम्हाला तुमचं हँडरायटिंग हे तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि हा अँगल आपल्या जीवनामध्ये आहेच आणि याची जाणीव ठेवून तुम्ही ते शिकावं. आणि जर समजा तुम्हाला हे शिकायचं असेल तर नागपुरातच माझी संस्था आहे, तुम्ही शिकू शकता. आणि कुठे जर समजा तुम्हाला याचं वर्कशॉप हवं असेल तर आम्ही ते फ्रीली अवेलेबल करतो, ते एवढ्या करता की याचा प्रचार प्रसार व्हावा, तुमच्यापर्यंत हे ऑडिओ व्हिडिओ या पद्धतीने पोहोचावं ही माझी मनस्वी इच्छा आहे.
1: नक्कीच. तर मित्रांनो, आज आपण ग्रॅफोलॉजीच्या माध्यमातून आपल्या हस्ताक्षरातील कितीतरी गोष्टी जाणून घेतल्या. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला खूप अमूल्य असं मार्गदर्शन केलं. तुमचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आत्ताचा पण वेगळ्या वाटा या मालिकेअंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युव आणि कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल ID वर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: ने कहा कि इसके अंतर्गत आवश्यक सेवाओं को छोड़कर दिल्ली सरकार के सभी कार्यालय सप्ताह में दो दिन घर से काम करेंगे। थाईलैंड ओपन बैडमिंटन टूर्नामेंट में पीवी सिंधु महिला सिंगल्स में और सात्विक साईराज रंकी रेड्डी तथा चिराग शेट्टी की जोड़ी पुरुष डबल्स के क्वार्टर फाइनल में पहुंच गए हैं। और आईपीएल क्रिकेट में आज पंजाब किंग्स का सामना मुंबई इंडियंस से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ। ये है विविध भारती।
1: मृदा आणि जलसंधारण विभागाच्या सुमारे 8,767 पदांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावान बंदी आणि राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना 30 जून पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसवणं अनिवार्य। आता सविस्तर बातम्या। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8,767 पदांना मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे। वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। त्याचप्रमाणे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याच्या संधींची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे। अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय। तसंच विजा भज प्रवर्गात खासगी अनुदानित निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळातील उच्च माध्यमिक शिक्षकांना 12 आणि 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी लागू करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 सुधारणा करण्यास मान्यता आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले। राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं। त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील। या हरकतींवर 3 ऑक्टोबर पर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। 1 ऑक्टोबर पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील। राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे। महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि नागपूरचे संजय भेंडे यांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिसान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतींवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहे. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली, वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहे. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट,

आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केलाय. तसंच पंतप्रधान उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदणी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहे. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारने दिले आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा, तसंच डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलंय. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. येत्या 30 जून पर्यंत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसवणं अनिवार्य करण्यात आलंय. राज्यात यासंदर्भातल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी हे क्रमांक बसवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलं आहे. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे राबवण्यात आलेल्या विविध संकल्पना आधारित उपक्रमांमध्ये देशातील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. त्यात भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत इटगावला राष्ट्रीय स्तरावरचा बालस्नेही पंचायत या संकल्पना प्रकारात प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून क्लायमेट ऍक्शन या संकल्पना प्रकारात भंडारा जिल्ह्यातील खैरी वाल्माझारी या ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झालाय. 1 कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना राज्यभरातून अभिवादन करण्यात येत आहे. नागपूर महावितरणच्या विद्युत भवन मुख्य कार्यालयात देखील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजण्यात आला. नागपूर मनपामध्ये देखील अभिवादन कार्यक्रम पार पडला. केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत अमरावती परिमंडळात आतापर्यंत 48,741 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले असून अनेक ग्राहकांचे वीज बिल शून्यापर्यंत आले आहे. या योजनेत 2 किलोवॅटपर्यंत 60,000 तर 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपयांपर्यंत अनुदान दिलं जात आहे. अमरावती जिल्ह्यात 33,846 तर यवतमाळ जिल्ह्यात 14,895 ग्राहकांनी सौर प्रकल्प बसवले आहे. बोनस, पेन्शन आणि खासगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील 3 वीज कंपन्यातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय. नागपूरसह राज्यभरात आज कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शनं केली. गेल्या 20 वर्षांपासून मिळणारा दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदान यंदा अद्यापही देण्यात आलं नसल्याचा आरोप नागपूरच्या महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंता आणि अधिकारी कृती समितीच्या वतीनं करण्यात आलाय. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झालाय तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहे. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. महाराष्ट्र शासनानं कामगार संहिता नियमाच्या प्रस्तावित प्रारूपावर हरकती आणि सूचना पाठवण्याचं आवाहन केलंय. कामगार आयुक्त कार्यालयाच्या mahakamgar.gov.in या संकेतस्थळावर हे प्रारूप उपलब्ध आहे. हवामान. पश्चिम विदर्भाच्या अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यात देखील आज उष्णतेची लाट राहणार आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 45° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर अमरावती जिल्ह्यात 44.4 तर वर्धा जिल्ह्यात 44° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 43° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात उद्या आणि परवा देखील उष्णतेचा येलो अलर्ट कायम राहणार आहे. बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42° सेल्सिअस दरम्यान आहे. दरम्यान आज नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. क्रिकेट. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं 7:30 होईल. अमूल आणि मदर डेअरी यांनी दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. दुधाचे नवे दर आजपासून लागू झाले. कंपन्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दरवाढीतून मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेचा मोठा हिस्सा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मृद आणि जलसंधारण विभागाच्या सुमारे 8,767 पदांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया
30 जूनपासून सुरू होणार. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी आणि राज्यात 1 एप्रिल

2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना 30 जून पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसवणं अनिवार्य. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक. पुण्यातूनही दोघे अटकेत. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह अंगणवाडी रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: आम्ही आता आमचे कॉन्वॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत. आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत.
0: मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये PNGचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा. तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असून हा गाळ शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे. यामुळे धरणातला पाणीसाठा वाढेल. शिवाय शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असून त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे. वय शैक्षणिक पात्रता अनुभव परीक्षेला बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून त्यांना खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. यामुळं आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता दिली आहे. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देण्यासह इतर निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आज 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून

त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. राज्य सरकारनं विदर्भातल्या 550 किलोमीटरच्या महामार्गांना आज मंजुरी दिली. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर आणि नवेगाव मोरे कोनसारी ते सुरजागड असे हे द्रुतगती मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 2028 हे महामार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. जनगणना प्रगणक म्हणून नियुक्त केलेल्या धुळे इथल्या 3 शिक्षिका जनगणनेच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं हे दोघे करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNG चे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNG साठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNG च्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वारी ही अधिक सोयीची आणि प्रशस्त होणार आहे असं गडकरी म्हणाले. पालखी महामार्गावरची उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्यात येतील. तसंच रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम तात्काळ पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजू नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी 19 मेपर्यंत आपल्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रं जमा करावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. यासंबंधीची जनहित याचिका कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशननं दाखल केली आहे. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3

0: 3.8% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 सुरू होणाऱ्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सीबीआयनं आज अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीसंदर्भात मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू या 3 शहरांमधल्या 7 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात काही कागदपत्रं जप्त करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात.

0: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
3: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
2: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही. वनिता मंडळ.
4: श्रोते हो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा CA जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्डवर.
5: मध्यम लहरी 537.6 मीटर 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 आपण ऐकू शकणार आहात वृत्तविशेष आणि श्रोते हो संध्याकाळी 7:30 वेळ असणार आहे माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाची. तेव्हा सुरुवातीला 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू यानंतर काही क्षणातच.

0: रुपीज पर क्विंटल.
1: श्रोते हो, खरीप हंगामासाठी घोषित होणारी आधारभूत किंमत, त्याचे निकष, हे हमीभाव ठरवण्याची पद्धत, MSP ठरवण्यासाठी वापरण्यात येणारं गणित, त्याची मंजुरी प्रक्रिया, त्यामध्ये विचारात घेतलेले घटक, शेतीचं उत्पादन शुल्क, शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारा नफा, या सर्व घटकांविषयी ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ आणि प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
2: मी उदरता उल्लेख सुरुवातीला केला की देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये केंद्र सरकारची किंवा भारताच्या कृषी मंत्रालयाची ही सेंटर्स आहेत. ही 21 राज्यांपेक्षा जास्त राज्यांमध्ये ही सेंटर्स आहेत आणि प्रत्येक राज्यांमध्ये हे पीक कापणीचे प्रयोग केले जातात. हे पीक कापणीचे प्रयोग केल्यानंतर सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उदाहरणार्थ महाराष्ट्र अधिक आंध्र प्रदेश अधिक कर्नाटका अधिक ह्या सर्व राज्यांचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिवायडेड बाय नंबर ऑफ स्टेट किंवा भागीले नंबर ऑफ स्टेट असं काढून सरासरी कॉस्ट प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलं जातं. त्याच्यानंतर पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढल्यानंतर त्याला यील्ड म्हणजे त्याने उत्पादकतेने भागल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा प्रति क्विंटल उत्पादन खर्च मिळतो. आणि हा उत्पादन खर्च कसा आहे आता यावेळेस कसं दिलाय सर त्यांनी, याला A2+FL. आता A2 मध्ये कशाचा समावेश होतो, कॉस्ट A2 उत्पादन खर्च A2 ची जी संकल्पना आहे A2+FL. आता A2 मध्ये सर्व पेड आउट कॉस्ट म्हणजे तुम्ही बाहेरचं लेबर, त्याच्यानंतर तुमच्या बाहेरचं बैल वापर, त्याच्यानंतर स्वतःच्या बैलांचा वापर, त्याच्यानंतर मशिनरी लेबर हायर्ड मशिनरी चार्जेस किंवा भाड्याने घेतलेला मशिनरी किंवा ट्रॅक्टर हे चार्जेस हे अनेक याच्यामध्ये किती आहेत सर. साधारणपणे पेड आउट कॉस्ट मध्ये कॉस्ट A1 मध्ये 14 आयटम असे आहेत आणि A2 मध्ये हे सगळे 14 आयटम अधिक रेंट पेड ऑन म्हणजे आपण भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचा भाडेपट्टा किंवा त्याला दिलेलं रेंट किंवा भाडा आणि याच्यामध्ये A2+FL म्हणजे फॅमिली लेबर इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ फॅमिली लेबर म्हणजे घरच्या श्रमिक जे वापर याला आपण A2+FL म्हणतो. याप्रमाणे हे काढलेले कॉस्ट ऑफ कल्टिवेशन पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि त्याला पर हेक्टर उत्पादकतेने आता राष्ट्रीय सरासरी उत्पादकता जी मिळते त्याने भागल्यानंतर तुम्हाला पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मिळतो. म्हणजे पहिल्यांदा प्रति हेक्टर त्यानंतर उत्पादकतेचा विचार केल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल मिळतं आणि हा A2+FL प्रमाणे +50% त्याच्यामध्ये ऍड करून गव्हर्नमेंटनीही मिनिमम सपोर्ट प्राइसेस या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन असा म्हटलं जातं त्याला KMS खरीप मार्केट सीझन 2026-27 आणि हे मग कॅबिनेट कडे अप्रुव्हलला पाठवलं जातं आणि कॅबिनेटचं अप्रुव्हल त्याला मिळाल्यानंतर CACP किंवा कॅबिनेट प्रेस नोट मार्फत त्या किमान आधारभूत किमती सर्व देशासाठी पीक निहाय डिक्लेअर केल्या जातात आणि या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन 26-27 साठी त्या किमती आपल्या समोर आता आहेत.
1: श्रोते हो, किमान आधारभूत किंमत ठरवताना सरकारकडून किती सकारात्मकतेने विचार केला जातो हे आपण ऐकलं. ही किमान आधारभूत किंमत ठरवण्याचा गेल्या काही वर्षांमधला तुलनात्मक अभ्यास, सध्याच्या सरकारनं त्यामध्ये सातत्यानं केलेली वाढ, यामधली राज्यांची जबाबदारी आणि शेतीच्या उत्पादनातल्या इतर काही अडचणी याविषयीही प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी विस्तृत विवेचन केलं. ते म्हणाले,
2: MSP दरामध्ये वाढ होत गेली राष्ट्रीय पातळीवर हे सत्य आहे नंबर 1. नंबर 2 आणि त्या नंबर 2 ला सुरुवात करताना परंतु सुरुवात करावी लागेल आपल्याला कारण इनपुट कॉस्ट सुद्धा ऍग्रीकल्चर सातत्याने वाढत जातात. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. उदाहरणार्थ 2006 मध्ये नरेगाची सुरुवात झाली आणि नरेगाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक राज्यामधील रुरल अनस्किल्ड वेजेस अनस्किल्ड लेबर वेजेस आणि त्याच्यामध्ये कृषी श्रमिकांचा समावेश होतो याच्या रोजंदारीमध्ये प्रचंड वाढ होत गेल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला कारण आपली शेती श्रमप्रधान स्वरूपाची शेती आहे आणि म्हणून लेबर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन महत्वाची त्याच्यात आल्यानंतर हा एक भाग झाला. त्याच्यानंतर बाकीचे जे इनपुट्स आहेत फर्टिलायझर पेस्टिसाइड यांच्या कॉस्ट वाढत गेलेल्या या सगळ्या गोष्टींचा विचार करता याचा प्रेशर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर तो अधिक आहे आणि याच्यावर विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. MSP वाढल्या त्याबद्दल वाद नाही, सरकार प्रयत्न करतंय त्याबद्दल वाद नाही, परंतु या गोष्टींचा विचार करणं, उदाहरणार्थ लेबर कॉस्ट प्रचंड वाढलेले आणि आम्ही अलीकडची गोष्ट तुम्हाला एक सांगतो, ह्याच्या 10 राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका

0: आंध्र प्रदेश, तेलंगणा, वेस्ट बेंगॉल, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब अशा राज्यांमध्ये ह्याच्या फ्रीबीज सगळ्या आपण वाटतोय. म्हणजे मी लाडकी बहिणीचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करेल. याचा सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये लेबर मिळण्यावर आणि शेतीचा श्रमिक खर्च वाढण्यावर मोठ्या प्रमाणात झालाय. ही सुद्धा गोष्ट शेतकऱ्यांवर प्रेशर निर्माण करणारी झाली. म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबात लाडकी बहिणी मिळते त्या शेतकरी कुटुंबाला शेतीच्या रोजगारावर पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागतोय. ही सुद्धा व्यस्तता महत्वाची आहे. म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइसेस वाढतायत, त्याच प्रमाणात कॉस्ट ऑफ कल्टिवेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे याची तुलना महत्वाची आपल्याला करावी लागेल. आणि दुर्दैवाने आपल्याकडे याची आकडेवारी फारची इतकी उत्तम स्वरूपाची आकडेवारी, तुलनात्मक आकडेवारी उपलब्ध नाही. हा झाला नंबर एक, हा परंतुतला नंबर एक. आणि दुसरी गोष्ट, मिनिमम सपोर्ट प्राइसेस डिक्लेअर होतात परंतु राज्यनिहाय त्या किमतींना खरेदी यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि अशी खरेदी यंत्रणा जर उपलब्ध नसेल राज्यनिहाय, आणि प्रकर्षाचं उदाहरण महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागेल की म्हणून अशी खरेदी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे की जे प्रेशर फ्रॉम बॉटम खालून किमतींना मार्केट किमतींना वर ढकलू शकेल, ही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला अनेकदा बाजारातल्या किमती ज्याला स्टेट मॉडेल एव्हरेज मॉडेल मार्केट प्राइसेस अशी त्याला आता त्याचं ट्रान्सलेशन कसं करू माझ्या लक्षात येईना, पण आपल्या बाजार किमती किमान आधार किमतींपेक्षा आपल्याला अनेकदा कमी झालेल्या दिसतात या मर्यादांमुळे. एमएसपी का वाढत गेलं तर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढत गेलं. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन का वाढत गेलं तर 2006 नरेगापासूनचे ते प्रामुख्याने इम्पॅक्ट, कारण नरेगावर 2008 अभ्यास झाले होते. स्वामीनाथन हे संकलेसराई अय्यर आणि चेन्नईच्या आयआयटीनं कोईमतूर जिल्ह्यामध्ये स्टडी केली होती, माझ्या त्याच्या वाचनात आलेले स्टडी, तिथून वाढायला सुरुवात झाली. आणि जेव्हा ह्या कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मधचा परिणाम मिनिमम सपोर्ट प्राइसेस किंवा किमान आधार किमतीवर होतो आणि किमान आधार किमतीचा परिणाम, वाढलेल्या किमान आधार किमतीचा परिणाम बाजार किमतीवर संभवतो आणि त्यामुळे खाद्यान्न ज्याला आपण फूड बास्केट ड्रिव्हन इन्फ्लेशन असा शब्द प्रयोग आपण त्याला वापरतो किंवा वापरू शकतो, खाद्यान्न महागाई निर्देशांक त्याच्यामुळे वाढत जातो, याचा परिणाम उपभोक्त्यांवर होत राहतो. सरकारी तिजोर ऑब्व्हियसली भाग पडतो, कारण मोठ्या प्रमाणात आपली प्रोक्युरमेंट आहे. बघा ना आपण किती लाख कोटी लोकांना फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न सुरक्षा कायदा 2013 युपीए गव्हर्नमेंट 2 काळामध्ये आलेला कायदा, आज एनडीए गव्हर्नमेंटमध्ये तिसऱ्यांदा कंटिन्युअस केलेला एनडीए गव्हर्नमेंटने, मोठ्या प्रमाणात वितरण प्रणाली आहे आपली फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत. किती कोटी, 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण या वितरण प्रणालीमध्ये फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये देतो. हे सगळं एमएसपीला केलेली प्रोक्युरमेंट आणि त्या प्रोक्युरमेंटचं केलेलं वितरण 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना, त्याच्यावर हा भार आहेच ना, वेगळा सांगायची काय आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण देश आहे, किंबहुना आपल्या कृषी मालाची निर्यातही मोठी आहे. कोरोना सारख्या संकटाच्या काळातही देशाला याच कृषी उत्पादनाने तारलं होतं. ही समृद्धी देणारा आपला शेतकरीही समृद्ध व्हावा, त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं या हेतूनं केंद्र सरकारनं हे हमीभाव वाढवले आहेत. गेल्या काही वर्षात या हमीभावात सातत्यानं वाढ होत आहे. शेतकरी सुखी असेल तर सारा देश सुखी होईल, हेच सरकारला यातून सिद्ध करायचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन जीवन भावसार, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7.

0: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344
1: मेगा.
2: ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99,606,55,381.
6: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
7: बोला.
6: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
7: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
6: पण हे होईल कसं?
7: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
6: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
7: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
6: बस
7: बस
6: समजलं.
7: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
1: प्रसारित करीत आहो शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी.
8: किसान वाणी, किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा.
9: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उन्हाळ्यात पशूची घ्यावयाची काळजी. याविषयी डॉक्टर सुबोधकांत मिश्रा, पशुवैद्यकीय अधिकारी राळेगाव यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, शेतीसोबतच आपण पूरक व्यवसाय म्हणून पशुधन घेत असतो. पशुधनाला आपण एक जोडधंदा म्हणून त्याच्याकडे पाहत असतो आणि एक शेतकरी म्हणून नाही तर शेती व्यतिरिक्त सुद्धा काही पशुपालक किंवा व्यावसायिक हा पशु व्यवसाय करत असतात. यामध्ये कुक्कुटपालन आहे, शेळीपालन आहे, म्हैसपालन आहे, यासारखे व्यवसायाच्या माध्यमातून अर्थार्जन करत असतात. तर उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने पशूची घ्यावयाची काळजी या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सुबोधकांत मिश्रा, पशुवैद्यकीय अधिकारी राळेगाव तथा सावरगाव. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: उन्हाळा म्हटलं की रणरणत ऊन आणि होत असणारी

0: जीवाची काहिली. ती मानवाचीच नाही तर अन्य पशु पक्ष्याची सुद्धा यावेळेस होरपळ झालेली पाहावयास मिळते. तर याच पिरियडमध्ये किंवा या कालावधीमध्ये पशूची कशा प्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण काय सांगाल?
1: आपला विदर्भ जिथे सहज टेम्परेचर जो आहे तापमान हा 45-46 सामान्य चालला जातो मार्च एप्रिलमध्ये, तर अशा ठिकाणी पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा ब्रीड्स जसं की जर्सी किंवा होल्स्टेन फ्रिजियन झालं तर ह्या तग धरू शकत नाही, यांचं टिकाव लागत नाही. तर अशा वेळेस आपल्या ज्या देशी ब्रीड आहे जसं गवळव वगैरे, तर सर्वप्रथम मी म्हणेल की यांनाच वाव या एन्व्हायरमेंटमध्ये द्यायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आता एकंदरीत जी आपण काळजी घेतो आपल्या शरीराची उन्हाळ्यात, म्हणजे मी याच्यासाठी म्हणते की हे लक्षात ठेवायला खूप सोपं राहील मग जर मी असं सांगितलं तर की आपण काय करतो उन्हाळ्यात, तर सगळ्यात पहिले आपलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढते, बरोबर. आता जनावरांचं असं आहे ते सांगू शकत नाही, तर याच्यात सगळ्यात प्रथम हे करायला पाहिजे शेतकऱ्यांनी की त्यांना मुबलक पाण्याचा पुरवठा राहील दिवसभर हे सुनिश्चित केलं पाहिजे, जेणेकरून त्याला जेव्हा इच्छा होईल जनावराला तेव्हा तो पाणी पिऊ शकेल, हे सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरं कसं काय असतो की आपण तर एसी कूलर वगैरे लावतो, बरोबर. तर मग आता जनावरांसाठी तुम्ही म्हणसाल एसी कूलर लावू का आम्ही, तर नाही तसं नाही. पण आता टीनाचं जर शेड असेल तर त्याच्यावर पालवं टाका, बरोबर आहे. म्हणजे ते तुम्ही तुराट्या वगैरे करता आणि त्याचं मग ते पानं वगैरे पाण्यांचे झाडांचे पानं वगैरे टाकता, तर त्यांना बऱ्यापैकी काय होते की जो टीनाचा जो तापमान आहे तो कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर फॉगर्स लावतात बरेच लोक, ज्यांची म्हणजे ज्यांच्याकडे आहे म्हणजे तेवढी साधनसंपत्ती आहे ज्यांच्याकडे, तर ते मग फॉगर्स लावतात. फॉगर्स काय करतो की वॉटर म्हणजे पाणी जो आहे याच्यात एक खास गुणधर्म असतो की तो आपल्या सभोवतालची जी हीट आहे ती ॲब्सॉर्ब करतो, त्याला शोषित करतो. तर अशा वेळेस फॉगर्स काय करतात की ते त्याच्या अंगावर पडतात आणि ते ड्रॉपलेट्स असतात आणि ते आजूबाजूचं जे सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे ते ते तिथलं तापमान ओढून शोषून घेतात आणि तिथचं टेम्परेचर कमी होतं. जेणेकरून कसं असते की जनावरां जसं आपल्याला पण एक विशिष्ट टेम्परेचरमध्ये अनुकूल वाटतो हवामान, तसंच जनावरांचं पण असते, त्याला थर्मोन्यूट्रल झोन म्हणतात. म्हणजे जिथे जनावरांची उत्पादक क्षमता जास्त होते आणि त्यांच्यावरचा जो स्ट्रेस आहे म्हणजे जो तणाव आहे तो कमी होतो. तर आपल्याला पण असंच बघायचं आहे की हा तापमान त्यांच्या त्या लिमिटमध्ये राहील आणि त्यांचं उत्पादन त्यामुळे घटणार नाही. आता उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं असते ते फॅट पर्सेंटेजवर परिणाम होतो, खास करून मी दुधाचा जे व्यवसाय करतात त्या शेतकऱ्यांसाठी सांगत आहे. तर अशा वेळेस काय करायचं की असे घटक ज्याच्यात प्रोपियोनिक ॲसिड आहे हा काय करतो, प्रोपियोनिक ॲसिड दुधाचं प्रमाण वाढवतो, ठीक आहे. आणि असे घटक ज्याच्यात ॲसिटिक ॲसिड आहे म्हणजे जे खाल्ल्याने ॲसिटिक ॲसिडचं प्रमाण वाढते, जसं तुमचं मका वगैरे झालं, मेस झालं, त्याच्यानंतर तुमचे कॉन्सन्ट्रेट झाले, कॉन्सन्ट्रेट म्हणजे ढेप सरकी, तर ह्या अशा गोष्टी आहेत जे फॅट वाढवतात, ठीक आहे. पण आता हे देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, यांचं प्रमाण योग्य ठेवायचं. म्हणजे दोन तृतीयांश जे आहे ते तुमचं रफेज राहील म्हणजे हिरवा चारा वगैरे, आणि एक तृतीयांशमध्ये हे सरकी ढेप वगैरे राहील. तर त्या एक तृतीयांशामध्ये पण सरकी वगैरे जे सॉलिड आहेत ते तुम्ही त्या एक तृतीयांशच्या एक तृतीयांश द्यायचे, म्हणजे ते एकंदरीत त्याचा फॅट पर्सेंटेज पण चांगला राहील. आणि दुसरं गोष्ट हे लक्षात घ्यायची की सरकी ढेप हे कॉन्सन्ट्रेट जे आहे ते उष्णता वाढवायचं काम करतात बॉडीमध्ये, तर म्हणून हे प्रमाण उन्हाळ्यात तरी योग्य ठेवायचं. आणि उन्हाळ्यात काय होते की तापमान जर एकदम वाढलं तर मग खाण्याची इच्छा पण कमी होते आणि त्यामुळे मग त्याचं प्रोडक्शनवर पण परिणाम होईल, म्हणजे उत्पादन क्षमतेवर. ते दूध असेल किंवा दुसरं काही असेल, शेळी मेंढी असेल, तर मांसातही तसंच होतो, ठीक आहे. शेळीचं पालनमध्ये तर शेळी तशी काटक ब्रीड राहते. आता हे मी लार्ज ॲनिमल म्हणजे मोठ्या जनावरांसाठी सांगितलं, शेळीसाठी पण सांगतो, शेळी तसं काटक ब्रीड आहे, त्याला उन्हाळ्यात तेवढं काही हे होणार नाही. फक्त काळजी अशी घ्यायची की तिला जर समजा दुखापत वगैरे झाली तर तेवढी तुम्ही ते दुरुस्त आणि ते लक्षपूर्वक ठेवायचं. हां, मेंढी जर कोणी पाळत असेल तसं तर कमी आहे आपल्या ह्याच्यात, पण बऱ्याच धनगर वस्त्या वगैरे यांच्यात मेंढी पालन पण होतो. तर अशा वेळेस त्यांचं शिअरिंग करायचं, म्हणजे ते ऊल वगैरे काढायचं, कारण ते उन्हाळ्यात त्यांना खूप त्रासदायक जातो, बरोबर. तर ते एक तेवढं पिरियड ठेवायचं. आणि काढताना म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की मेन एप्रिल मे ज्याच्यात उन्हाचा तडाखा आहे आणि तेव्हाच तुम्ही काढलं, ते थोडं आधी काढायला पाहिजे, म्हणजे केसांची वाढ पण थोडी झाली पाहिजे, कारण उन्हाचे चटके पण त्याला लागायला नको. आणि ती हीट ट्रॅप पण व्हायला नाही पाहिजे त्याच्या ऊलमध्ये, एवढे मोठे पण ऊल नाही पाहिजे. तर ही सगळी व्यवस्थापनाची काळजी आपल्याला घ्यावी लागते.
0: तुम्ही आता बोलताना म्हटलं की पशूंना पाणी व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये, आणि इथून पुढे हळूहळू उन्हाचा जो पारा आहे तापमान वाढत जाणार आहे, तर यावेळेस पशूंना पाणी आणि चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे?
1: सगळ्यात पहिले तर पाणी स्वच्छ द्या, थंड द्या, आणि अशा ठिकाणी ठेवा जिथे डायरेक्ट सूर्यप्रकाश तिथे त्या पाण्याला लागणार नाही, जेणेकरून त्याचं तापमान वाढणार नाही, पहिली गोष्ट. दुसरं

0: की पाणी देताना म्हणजे आता बरेच लोक असे सिस्टम आपल्या भारतात जुगाड चालतोच, पण मी पण असे व्हॉट्सअपवर किंवा इन्स्टावर बरेच रील्स बघितले आहे की जे ऑटोमॅटिक म्हणजे त्याची पाण्याची पातळी कमी झाली त्या जनावरांचं तर ते आपोआप फील होतो, म्हणजे ऑटोमॅटिक फिलिंग सिस्टम त्यांनी बनवला आहे जुगाड तंत्रानेच. तर असं करू शकतं किंवा हे नाही जरी झालं तरी जो माणूस आहे जो त्या गोठ्याची देखरेख करतो त्याच्या त्याला इन्स्ट्रक्शन त्यांना सूचना द्यायची की बाबा की या निश्चित पातळीपेक्षा कमी होऊ द्यायची नाही पाण्याची पातळी उन्हाळ्यात तरी, म्हणजे जेणेकरून जनावराला जेव्हा गरज पडेल तेव्हा तो पाणी पिईल. पहिली गोष्ट चाऱ्याचं व्यवस्थापन म्हटलं तर चाऱ्याचं सगळ्यात मोठं व्यवस्थापन असं की बऱ्याच वेळा काय होते की उन्हाळ्यात मी जे बघितलं आहे परिस्थिती तर गावाकडे काय करतात की मोकट चरायला सोडून देतात उन्हाळ्यात. त्याचं कारण असं असतं की घरी चारा उपलब्ध नसतो, चारा आणायचा कुठून हा प्रश्न असतो शेतकऱ्याकडे, ऊन फुफावलेली असते, तर अशा वेळेस काय करतात ते जनावरांना मोकाट सोडून देतात. तसं न करता जर तुम्ही वैरण बियाणं साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात जर लावलं तर ते त्याचा आरामशीर वाढ मार्च एप्रिल मे मध्ये होऊन जाते, त्यावेळेस तुम्ही त्याची कटाई करून ते त्याला देऊ शकता. पण हा पूर्वनियोजनाचा भाग आहे. तुम्ही म्हणसाल की मला आत्ताच तहान लागली मी आत्ताच विहीर खणतो तर तसं होणार नाही. आपल्या सरकारी दवाखान्यात वैरण बियाण्यांची योजना राहते, त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. ते फॉर्म भरल्यानंतर तुमची यादी लागते, त्याच्यात तुम्हाला वैरण बियाणं उपलब्ध होतं. ठीक आहे, त्याची अट अशी असते की तुमच्याकडे 7/12 आणि 8 असलं पाहिजे, ते द्यायला पाहिजे. आधार लागतो त्याला, आणि तुमच्याकडे जनावर असेल तर ते जनावराचं प्रूफ डॉक्टरच देतात. तर या 3 गोष्टी असेल तर तुम्ही त्याच्यासाठी पात्र असता त्या योजनेसाठी. तर त्या योजनेसाठी अप्लाय करायचं, जेणेकरून तुम्हाला ते स्वस्तात वैरण बियाणे तिथून भेटतात मुबलक प्रमाणात. त्याच्यानंतर जे बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं एखादा चारा लागवड जर तुम्ही करत असाल ज्याच्याकडे आहे तर तो त्याला मग त्या चाऱ्यावर ठेवायचं आणि मोकाट न सोडता त्याला म्हणजे असे चाऱ्याचे प्रकार जे नॉन कन्व्हेन्शनल आहेत म्हणजे जे पारंपरिक नाहीत, जसं की सुभाबुळीचं पाला वगैरे आहे किंवा आंब्याचे झाडाची पानं आहेत, ही तुम्ही थोड्या प्रमाणात द्यायची. थोडं याच्यात काळजी अशी घ्यावी लागते की या सगळ्या पाण्यांमध्ये ना अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स असतात. ठीक आहे, तर जसं की आंब्याच्या पाण्यात मायमोसिन नावाचं असते. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉटनमध्ये पण असतो. तर यांना म्हणजे एका विशिष्ट प्रमाणाच्या वर जाऊ द्यायचं नाही तर मग हे त्यांच्या म्हणजे जे त्यांचे आरोग्य आहे त्यांना अपाय करतं. पण एक म्हणजे त्यांचं पोट पण भरेल आणि त्यांना अपाय पण होणार नाही तेवढ्या प्रमाणात तुम्ही हे पण देऊ शकता. म्हणजे त्यांना रखरखत्या उन्हात असं सोडून देण्यापेक्षा हे अशी जर काळजी घेतली तर एकंदरीत तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं.
1: उन्हाळ्यामध्ये उन्हाची प्रखरता ही वाढलेली असते, यामध्ये मानवाला ज्याप्रमाणे ऊन वगैरे लागते तर त्याचप्रमाणे जनावर तर हे बाहेरच असते गोठ्यामध्ये किंवा रानामध्ये वनामध्ये ते आपल्या चरण्यासाठी जाते, तर त्यावेळेस जनावरावर काही उन्हाचा विपरीत परिणाम होतो का, ऊन वगैरे लागण्याचा काही साईड इफेक्ट होतो का, आणि जर होत असेल तर यावर आपण उपाययोजना म्हणून कसल्या प्रकारचा उपचार पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे?
0: जनावरांना पण ऊन लागते. आता बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो की जनावर काटक असतात, पण कसं आहे की ऊन जे आहे हे असे घटक आहेत जसं पाणी झालं अग्नी झालं यांचं सेवन प्रमाणातच करावं म्हणते, तर मग ते जनावरांसाठी पण लागू आहे. जरी त्यांची सहनक्षमता ही माणसांपेक्षा जास्त असली तरी 50 डिग्री सेल्सिअस किंवा 48 डिग्री सेल्सिअस हा जो तापमान आहे तो त्यांना पण ऊन लवजवतं. बरोबर आहे. तर अशा वेळेस पहिली काळजी घ्यायची की त्यांना डायरेक्ट उन्हाच्या संपर्कात येऊ द्यायचं नाही, खास करून दुपारच्या वेळेस. झाडाच्या सावलीत बांधा किंवा जर 3 शेड असेल तर त्याला पालव करा, किंवा त्यांना जसं आपले पोते असतात बरेचदा तर ते पोते वगैरे मी बघितले आहे शेतकरी ते पण लावतात, त्याला पाण्याचा फवारा करतात जेणेकरून जी हवा आहे बाहेरून येणारी गरम ती थोडी थंड होते आणि तिचं तापमान कमी व्हायला मदत होते. तर अशा प्रकारची काळजी तुम्हाला घ्यावंच लागेल. समजा जर जनावराला ऊन लागली तर त्याची लक्षणं म्हणजे त्याला संडास पडणे, म्हणजे शेण करण्याचं प्रमाण वाढतो, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी वाढते, सरासरीपेक्षा जास्त त्याला हे होते. त्याच्यानंतर जेवण त्याचं कमी होतं. ठीक आहे, त्याचा जो आहार आहे चारा करण्याचं प्रमाण कमी होतं. त्याच्यानंतर बऱ्याचदा काय होते की अशा वेळेस ब्लोटिंग पण आढळते. ब्लोटिंग म्हणजे गॅस बनणं पोटात, कारण हे जे मोठे जनावर आहेत यांना 4 पोट असतो, रुमेन ज्याला आपण म्हणतो, हे चारा वगैरे त्याच्यातच पचवतात. तर अशा वेळेस काय होते की त्यांचं मायक्रोबियल फ्लोरा जो आहे म्हणजे जे बॅक्टेरिया प्रोटोझोआ आणि फंजाय यांचं जो प्रमाण आहे त्यांच्या पोटात तो डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे तिथे ब्लोटिंग चालू होते. म्हणजे असे बॅक्टेरियाज तिथे बनायला लागतात जे अपायकारक असतात, जे गुड बॅक्टेरियाला मारतात. तर अशा वेळेस त्यांचे गॅस बनणे वगैरे. आणि कधी बऱ्याचदा असं होते की समजा त्यांचं ब्लडमधलं जे हे विषाक्त पदार्थ आहेत यांचं प्रमाण जर आपण आणि त्यांच्यावर उपचार

0: उपचार केले नाहीत तर हे ब्रेन ब्लड ब्रेन ॲक्सिसला क्रॉस करतात आणि त्यावेळेस न्यूरोलॉजिकल सिम्प्टम्स पण बऱ्याचदा आपल्याला ऊन लागल्यामुळे बघायला मिळतात. तर हे सगळं तुम्हाला टाळायचं असेल तर पहिले तर काळजी घ्यायची आणि जर हे लक्षणं आढळले उन्हाळ्याच्या काळात तर प्रत्येकाने डॉक्टरांना अवश्य संपर्क करायचा की जेणेकरून त्याला सलाईन वगैरे लावता येईल आणि त्याचं जे एकंदरीत रोग आहे त्याच्यावर उपचार करता येईल.
1: उन्हाळ्यामध्ये मशीनना त्रास होतो, त्याचसोबत जे पक्षी पालक आहे म्हणजे कोंबड्या वगैरे तर त्यावेळेस यांचं जे उत्पादन आहे याच्यामध्ये घट जाणवते आपल्याला, तर कोंबड्यामध्ये म्हणा किंवा म्हशीमध्ये आपण काय करायला पाहिजे?
0: हे बघा, भौतिकीचं साधं नियम आहे की जो काळा कलर आहे तो उष्णता जास्त ॲब्सॉर्ब करतो, बरोबर आहे, आणि म्हशीचा रंग काळाच असतो. तर त्यामुळे काय होते की ह्या भौतिकीचा जो प्रिन्सिपल आहे तो इथे पण लागू होतो आणि त्याच्यामुळे एकंदरीत तुम्ही बघा. पण परमेश्वराने ईश्वराने त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळे असे मेकॅनिझम दिले. जसं म्हशीचं तुम्ही स्वभावतःच बघा की ती चिखलात जाते, बरोबर, किंवा पाण्याच्या डबक्यात बसून राहते. तर हे काय आहे, तर याच्यात काय आहे की जी हीट, मी तुम्हाला आधी सांगितलं की पाणी जो आहे तो हीट ॲब्सॉर्बंट म्हणून काम करतो, म्हणजे उष्णता तो ग्रहण करून घेतो. तर हे काय होते की जेव्हा म्हैस त्याच्यात जाते तर कन्व्हेक्शन आणि कंडक्शनच्या मार्फत हे म्हणजे हीट ट्रान्सफरचे पद्धती आहे फिजिक्समध्ये. तर याच्यात काय होते की ते उष्णता जी आहे ती शोषून घेतात पाण्याला, पाणी त्याचं शोषून घेतो आणि त्याच्या जेणेकरून त्यांचं बॉडीचं टेम्परेचर कमी होतं. तर अशा वेळेस ते चिखलात वगैरे जातात तर त्यावेळेस ते त्यांचं ते नॅचरल जे त्यांचं हे आहे सिस्टम आहे ते त्यांना करू द्यायचं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पोल्ट्रीची गोष्ट सांगितली, तर पोल्ट्रीच एक गोष्ट अशी आहे की आपला नॉर्मल जो बॉडी टेम्परेचर आहे तो 97 डिग्री फॅरनहाईट आहे सुमारे, तसंच पोल्ट्रीमधला जो नॉर्मल टेम्परेचर आहे तो 105 ते 160 डिग्री फॅरनहाईट आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे आधीच त्यांचा जो बॉडी, म्हणजे तुम्ही साध्या म्हणजे उन्हाळ्यातच नाही, कोणत्याही हवामानात किंवा कोणत्याही ऋतूत तुम्ही पोल्ट्री असं हातात जरी धरलं तरी तुम्हाला गरम वाटते. त्याचं कारण असं आहे की त्याचं नॅचरल बॉडी टेम्परेचर हा ह्युमनपेक्षा जास्त आहे, म्हणजे मानवापेक्षा जास्त आहे. तर अशा वेळेस ज्याचं बॉडी टेम्परेचरच मुळात जास्त आहे तिथे जर तापमान वाढलं तर साहजिक आहे त्यांना त्रास जास्त होतो. तर अशा वेळेस फॉगर्स लावायचे त्यांच्या याला, बरोबर, त्यांना पण कसं असतं की जे ब्रीडर्स असतात किंवा जे पोल्ट्री फार्मिंग करतात तर ते पाण्याचे त्यांचे हे असतात साहित्य, तर त्या पाण्याच्या साहित्यात पाण्याचं थंड पाण्याचं त्यांना पुरवठा करायचा. दुसरी गोष्ट म्हणजे कसं असतं की यांच्यात पण जसं पोल्ट्री आहे यांच्यात स्वेट ग्लँड नसतात, म्हणजे घाम ग्रंथी यांच्यात नसतात. तर अशा वेळेस हे काय करतात की त्यांचं एक हे असते म्हणजे पेंटिंग करतात, म्हणजे चोच बाहेर काढून जे ते तुम्हाला बरेचदा दिसायला पडेल, हां जे हां तर जी जीप काढून ते हे करतात. तर त्याच्यात काय होते की त्यांचं जे बॉडी टेम्परेचर आहे ते नॉर्मल व्हायला मदत होते. पण तरी त्यांना एकदम उन्हात नाही सोडायचं ही काळजी घ्यायची. शेड असेल तर त्याला शेडमध्ये ठेवायचं, त्या टीनाचं असेल तर मग त्याला पण पालव करायचं. तर या सगळ्या काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे.
1: उन्हाळ्यामध्ये या प्रकारची काळजी जर घेतली तर आपल्या पशूचं संरक्षण आपण उन्हापासून करू शकतो. अतिशय उपयुक्त आणि शेतकऱ्यांच्या हिताची माहिती आपण आज इथे येऊन दिली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण उन्हाळ्यात पशूची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर सुबोधकांत मिश्रा पशुवैद्यकीय अधिकारी राळेगाव यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयीचं हे निवेदन.
1: मंडळी, उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या याप्रमाणे, जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसापासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्णतेचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या काळात उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तर सुरुवातीला ऐकूयात काय करावे. मंडळी, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी तीव्र उन्हात, विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शक्यतो हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा.

करावेत. तसेच बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळावे आणि शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हात काम करताना चेहरा आणि डोके ओल्या कपड्याने झाकावे. शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत उष्ण वातावरणात कष्टाची कामे करू नयेत. चक्कर येणे किंवा आजारी वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ORS, लस्सी, ताक, लिंबू पाणी यासारख्या घरगुती शीतपेयांचे सेवन करावे. तसेच पशुधनाला सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी उपलब्ध करून द्यावे. मंडळी, हे झाले काय करावे याबद्दल.

0: ऐकूयात काय करू नये याविषयी. याचबरोबर प्रशासनाने काही गोष्टी टाळण्याचेही आवाहन केले आहे. त्यानुसार दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद घट्ट आणि जाड कपडे घालू नयेत. बाहेर तापमान जास्त असल्यास जास्त शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे. उष्माघात झालेल्या व्यक्तीची काळजी घेताना त्यांना त्वरित थंड जागी हलवावे आणि शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. ओल्या कपड्याने अंग पुसून थंड करावे. तसेच ORS लसी ताक किंवा लिंबू पाणी द्यावे. बाधित व्यक्तीला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आताच आपण उष्माघातापासून बचावासाठीच्या मार्गदर्शक सूचना याविषयीची माहिती ऐकलीत.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया हे बहारदार गीत.

0: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार.
1: माहितीचं वावर किसान वाणी.

0: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99,606,55,381.

स्वच्छ भारत अभियान गीत श्रोते हो आपण ऐकलत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:05 होत आहेत. आपण 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकणार आहात. 8:15 वेळ असणार आहे लोकसंगीत या कार्यक्रमाची. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती केली छत्रपती संभाजीनगर केंद्राने. सुरुवातीला 8:05 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: ఆకాశవాణి ముంబై. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे एकही जीव जाऊ नये यासाठी सरकार योजना आखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गाझियाबाद इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ध्वजप्रदान कार्यक्रमात ते आज बोलत होते. पूर, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी जीवितहानी बिलकुल होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान कमीत कमी व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे. उष्णतेच्या लाटेचं देशासमोर गंभीर आव्हान असून याचा सामना करण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज आहे. येणाऱ्या काळात यामुळे होणारी जीवितहानी शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं शहा म्हणाले.
1: हमारा लक्ष्य है जानहानी शून्य हो और संपत्ति का नुकसान न्यूनतम हो. हीट वेव जैसी गंभीर चुनौतियों को भी भारत सरकार का गृह मंत्रालय अब बहुत अच्छे तरीके से इसका सामना करने की तैयारी कर चुका है. आने वाले कुछ वर्ष में भी हम हीट वेव के कारण होने वाली जान हानि को शून्य तक पहुंचाने में हम सफल होंगे.
0: राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणाऱ्या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणूक आयुक्त अधिनियम 2023 वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरली सुनावणी आज न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश केला गेला आहे. या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न न्यायालयानं विचारला. समितीतली तिसरी व्यक्ती ही तटस्थ असायला हवी, ही समिती स्वतंत्र असायला हवी असं न्यायालयानं या सुनावणीवेळी म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं ही दोघं करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणातल्या इतर 5 आरोपींना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दास मुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये काल

0: 90 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्युमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जण, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टी 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, धातू आणि खाद्यान्नाच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किमती वाढल्यानं या निर्देशांकात ही वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत उपस्थित असणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह, इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रोनाल्ड लामोला आणि ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो व्हिएरा यांची भेट घेत प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली. त्याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी प्रस्तावनपर भाषण केलं. शांतता आणि सुरक्षितता हे कायमच जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री यावेळी म्हणाले. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ जयशंकर यांनी भूषवलं. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्त्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची सामायिक गरज आहे असं ते म्हणाले. या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत शाश्वत विकासाला पुढे नेणारा संवाद असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जहाजावर ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ काल झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. व्यावसायिक जहाज आणि खलाशांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनाद्वारे नापसंती व्यक्त केली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात नवे रचनात्मक द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यावर दोन्ही देश सहमत आहेत. मात्र तैवान प्रश्नावरून तणाव निर्माण झाला तर संबंध खराब होऊ शकतात असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज झालेल्या भेटीनंतर जिनपिंग यांनी हे विधान केल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. तैवानचा प्रश्न चीन अमेरिका संबंधात अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रश्न नीट हाताळला गेला तर दोन्ही देशांच्या संबंधात स्थिरता येईल, नाहीतर संघर्ष उद्भवू शकतो असं जिनपिंग म्हणाले. गेल्या 9 वर्षातली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच चीन दौरा आहे. 2017 डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537